असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार अधिक ज्येष्ठ कृष्ण षष्ठी अर्थात 6 जून 2026 आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र। छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राजधानी किल्ले रायगड इथे आज श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भाव आणि अभाव यांची जाणीव ही आपल्या स्वभावावर अवलंबून असते, हे जो मनपूर्वक जाणतो तोच पुरुष निर्विकार आणि क्लेशरहित होऊन शांती प्राप्त करतो। विज्ञानाचा सारा प्रवास आणि शोध ही जड प्रकृतीशी संबंधित आहे। विज्ञान हे जड पदार्थांनाच अंतिम स्वरूप मानतं। ह्या जड पदार्थाचं विश्लेषण करत आणि त्याचा अभ्यास करत मनुष्य विद्युत शक्तीपर्यंत पोहोचला। हे विद्युत शक्तीचंच चैतन्य विज्ञानाला माहिती आहे, कारण ही विद्युत शक्ती पदार्थातून निर्माण होते आणि पदार्थालाच विज्ञान मूल तत्व मानतं। परंतु अध्यात्म या पदार्थ आणि पदार्थजन्य विद्युत शक्तीच्या पलीकडल्या एका चैतन्याशी संबंधित आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीने पदार्थ जसे जड आहेत तशीच विद्युत जड आहे, पण पदार्थ आणि विद्युत हे त्या पलीकडच्या सर्वश्रेष्ठ चैतन्याचीच रूपे आहेत। तिचीच ही नाना अगणित असंख्य अशी रूप आहेत। या साऱ्या जगाचे सर्व व्यवहार कार्य त्या परम चैतन्यामुळे होत असतात। ते परम चैतन्य आत्मा आहे, पण ते करता नाही। ते निर्विकार आणि शुद्ध आहे, परंतु त्याचं अस्तित्व जरुरीचं आहे, कारण त्या चैतन्याच्या अभावात शिव सुद्धा शव म्हणजे प्रेत होतं। मनुष्याचं जिवंतपण हरवून तो मृत होतो। सृष्टीत जिथे जिथे गती आहे, विकास आहे, प्रवाह आहे, सातत्य आहे, ते सर्व या आत्म्याचं चैतन्य स्वरूप आत्म्याच्या प्रभावामुळे आणि अस्तित्वामुळे आहे। ज्याप्रमाणे चंद्राच्या आकाशातल्या केवळ अस्तित्वामुळेच समुद्रात भरती ओहोटीचं वादळ निर्माण होतं, ज्याप्रकारे लोहचुंबक केवळ आपल्या उपस्थितीनेच लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो, त्याचप्रमाणे केवळ आपल्या हजेरीने उपस्थितीने चैतन्य सत्ता प्रकृतीला कार्य करण्यास सहाय्यभूत होते। त्या कार्याचा प्राण चैतन्य सत्ता असते, पण स्वतः चैतन्य मात्र अकर्ता आहे। हा आत्मा नित्य आहे, चैतन्यमय आहे। आत्मा निर्विकार आहे आणि प्रकृती विकारशील आहे। अष्टवक्र स्वामी प्रतिपादन करतात की भाव आणि अभाव हे विकार सर्व या प्रकृतीमुळे निर्माण होतात, कारण प्रकृतीचा स्वभाव विकारशील आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 6 जून. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असं वाटलं तरी त्याच्या खाली पाणीच असतं. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहतं. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरं मानतो. मायेला असत्य मानलं की ब्रह्माला सत्यत्व येतं. आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असं समजतं तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी असं म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारं ते म्हणजे परमात्म स्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं याला अनुसंधान म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असं अंगी मूर्ण ही शेवटची पायरी होय. जे जे घडतं त्याचा कर्ता परमात्मा आहे. मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वाटणं यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. आणि आलं तर भोगलं, गेलं तर सोडलं हे सहज कर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेलं कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेलं कर्म त्याला निरासक्त कर्म असं म्हणतात. अमुकच फळ मला मिळावं ही वृत्ती सोडणं याचं नाव निरासक्ती होय. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होतं ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होतं ते ज्ञान समजावं. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचं ध्येय एकच असतं. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असं माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य होय. आपली बुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होतं आणि म्हणूनच सर्व साधनांचं सार भगवंताचं नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत गोरा कुंभार यांचा अभंग, संगीत यशवंत देव आणि स्वर रामदास कामत.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 7:15 आणि 7:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामींनी रामदास बुवांना क्षमा केली, त्यांचा उद्धार केला, गावातल्या लोकांना सुंदर दर्शन दिलं। सगळा गाव स्वामींभोवती जमा झाला होता। प्रत्येकाला वाटत होतं की स्वामींची नजर आपल्यावर पडावी, आपला उद्धार व्हावा। रामदासी बुवा हात जोडून उभे होते। आपण केवढी मोठी चूक केली हे त्यांना सतत आठवत होतं, त्यामुळे त्यांचे हुंदके थांबत नव्हते। आपली लाज गेली ह्याची जाणीव सतत त्यांच्या मनाला टोचत होती। वेदसंपन्न परशुराम भट गोरे समोरच उभे होते। मठाला कुलूप घातलं तेव्हा ते हजर होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि बुवांची मान आणखी खाली गेली। स्वामींनी सर्वांना जवळ घेतलं, प्रत्येकाला आशीर्वाद दिला। गावातली एक वृद्ध स्त्री हातातल्या काठीच्या आधाराने लटलटत उभी होती। तिला स्वामींना भेटायचं होतं। गर्दी तर तुफान उसळलेली होती। स्वामींचं लक्ष त्या वृद्धेकडे गेलं। स्वामींनी वृद्धेला प्रेमाने हाक मारली, म्हणाले, माते पुढे ये, मागे कशाला उभी राहिलीस? स्वामींनी केवळ नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि वृद्धेच्या हातातली काठी गायब झाली। लटलटणारी मान स्थिर झाली, पायात अचानक ताकद आली। ती ताठ उभी राहिली आणि दृढ पावलं टाकत स्वामींपाशी आली। तिने हात जोडून नमस्कार केला। सर्वांना आश्चर्य वाटलं। वृद्ध स्त्री एकदम सुदृढ झाली होती। स्वामींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला, तिच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या। ती अचानक बोलू लागली, स्वामी, हिमालयात तुम्ही एका आसनावर बसला होता तेव्हा मी तुमच्यापाशी धावत आले। त्या जन्मी मी हरिणी होते। तुम्ही मला शिकाऱ्यापासून वाचवलं होतं। तेव्हा मला काही बोलता येत नव्हतं, परंतु आज हा मानवी जन्म तुमच्या कृपेमुळे लाभला। आज मी माझी कृतज्ञता व्यक्त करते। स्वामी, साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या। आता फक्त तुमच्या बोलवण्याची वाट पाहते। तुम्ही हाक मारली की लगेच धावत येणार। त्या क्षणी स्वामींनी पुन्हा हाक मारली, माते, तो बघ, तुझ्यासाठी वर आकाशात दरवाजा उघडला गेला आहे। ह्या दरवाजातून एकदा का आत गेलं की जीवसृष्टीत पुन्हा यायला नको। वृद्धेने आकाशाकडे पाहिलं। एक भव्य सुवर्ण दरवाजा उघडला गेला होता। त्या सुवर्ण दरवाजातल्या घंटा वाजत होत्या। वृद्धेने कृतज्ञतेने स्वामींना हात जोडले, आकाशाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून दोन ज्योती बाहेर पडल्या आणि आकाशाकडे वायू वेगाने झेपावल्या। स्वामींच्या चरणावर त्या क्षणी वृद्धेचा अचेतन देह पडला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ज्याच्या मुखात अखंड नामस्मरण घुमत राहतं तो जीव सर्वात भाग्यवान, कारण परमेश्वर त्याच्या अवतीभोवतीच रेंगाळत असतो। त्या नामधारकाच्या सर्व गरजा परमेश्वरच पुऱ्या करीत राहतो। त्याचा योगक्षेम तोच चालवतो। नामाचा महिमा अगाध आहे। गोंदवलेकर महाराज म्हणतात, सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम, आता ठेवा प्रेम नामी, कृपा करील चक्रपाणी।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया RN पराडकर यांच्या स्वरातलं एक दत्तपद.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 21 श्री गणेशाय नमः। भगवान विष्णूंना लक्ष्मीने पुन्हा विचारलं, अधिक मासात कोणती स्नान केल्यास काय फळ मिळतं ते मला सांगा। भगवान विष्णू म्हणाले, अधिक मासात जो नित्य स्नान करतो त्याची पापे नष्ट होतात। सूर्योदयाच्या वेळी विधियुक्त स्नान करावं। 12 महिने रोज स्नान केल्याचं पुण्य त्याला मिळतं। गंगेत प्रयाग तीर्थावर अधिक मासात स्नान करावं। सरस्वती नदीच्या पाण्यात स्नान करावं, ते महापुण्यकारक आहे। ग्रहण समयी अनेक गायी दान केल्याने जे पुण्य लागते तेच पुण्य अधिक मासात नदीच्या शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते। सहस्त्रावधी ब्राह्मण भोजन केल्याने जे पुण्य लागते तेच अधिक मासात एकदा स्नान केल्याने मिळते। भगवान विष्णूंनी अनेक पुण्यकारक व्रतांपेक्षा अधिक मास स्नानाचे पुण्य जास्त आहे असं सांगितलं आणि लक्ष्मीने अधिक मासातील त्रिदिवसीय स्नानाचे महात्म्य त्यांना विचारले, तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, याविषयी एक कथा आहे, तीच मी तुला सांगतो। गोदावरी नदीच्या तीरावर पैठण नामक एक पुण्यक्षेत्र आहे। तेथे धर्मशर्मा नावाचा एक सदाचरणी विप्र राहत होता। तो विद्वान आणि भक्तिमार्गी होता। कालगतीने जेव्हा अधिक मास प्राप्त झाला तेव्हा त्याच्या मनात आलं, या महिन्यात रोज विधीपूर्वक स्नान करावं असं आहे, पण मला ते शक्य नाही। तेव्हा मी महिन्याच्या शेवटी 3 दिवस यथासांग स्नान करेन। मनात आल्याप्रमाणे ठरवून अधिक मासाच्या अंती 3 दिवस तो गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेला। स्नानानंतर त्याने पाण्याने कमंडलू भरून घेतला आणि तो आपल्या घराकडे परत चालला असता वाटेत त्याला एक प्रेतात्मा भेटला। त्याने त्याची दयनीय अवस्था पाहिली आणि त्याचे कल्याण करावे असे धर्मशर्माच्या मनात आले। त्या प्रेतात्म्याचे रूप फार भयंकर होते, पण धर्मशर्मा खरोखर धीराचा होता। त्याने त्या प्रेतात्म्याला त्याचे पूर्वकर्म विचारले, तेव्हा थोडा सुविचार सुचून त्या पिशाच्याने आपल्या पूर्व पापांचं सर्व वर्णन करून त्याला म्हटले की मी पापे भोगण्यासाठीच ह्या योनीत जन्म पावलो आहे। महाघोर नरक यातना मला आधीच भोगाव्या लागल्या आहेत। त्यावेळी धर्मशर्म्याने त्याला आश्वासन दिलं आणि आपल्या कमंडलूतील पाणी हातात घेऊन आपल्या 3 दिवसीय स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्याच्या उद्धारार्थ त्याच्या हातावर घातले। तो प्रेतात्मा त्या भयंकर योनीतून तात्काळ मुक्त झाला। त्याचा देह दिव्य झाला। त्याला स्वर्गात नेण्यासाठी उत्तम विमान आले। त्या विमानातून त्याच्या स्वागतासाठी अनेक अप्सरा आल्या होत्या। अशा प्रकारे अधिक मासात 3 दिवस पवित्र जलात स्नान केल्याचे पुण्य दिल्याने पिशाच्याला मुक्ती मिळाली आणि त्याचा उद्धार झाला असं भगवान विष्णूंनी सांगितलं। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 21वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, महिनाभर संकल्प करून रोज दानासाठी काही रक्कम बाजूला ठेवणे व महिन्याच्या शेवटी श्रीकृष्णाच्या मंदिरात ते धन अर्पण करणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक तिसरा समास दहावा आपला चालू आहे, वैराग्य निरूपण नाव आहे। हा जो समास आपण पूर्ण करणार आहोत, समर्थाने सगळं विस्तृत सांगितलेलं आहे याच्यामध्ये। जेथे वासना झोंबोन पडे तेणीची अपाये दुःख जडे, ज्या ठिकाणी वासना नाना प्रकारच्या झोंबतायत, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे मग दुःखच। कारण सगळ्याच गोष्टी काही लगेच प्राप्त होतात असं नाही, आणि मग वाटायला येतं ते दुःख। म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी, किती गोष्टी ह्या समासात समर्थाने सांगितल्यात बघण्याजोगं आहे। सुखी व्हायचंय ना, विषय वासना मोडा। सहज समोर विषय आला असेल ठीक आहे, योग्य जर असेल तर घ्यायला हरकत नाही आहे, परंतु ती वासना नको, मन त्याच्या मागे धावता कामा नाही। तसं जर झालं तर सुखाचं जीव आपण दुःखात घालतो असं होतं। म्हणून विषय जनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख, म्हणून विषयापासून जे जे सुख असतं ते परम दुःखाला कारण होतं। सुख आहे आपल्यापाशी, आपल्या जवळचं सुख आनंद आपण विषयाच्या अंगाने घेत असतो, हे नीट कळलं पाहिजे। हे जर कळलं तर विषयापासूनही सुख मिळतं आणि विषय नसतानाही सुख मिळतं। पण हे जर लक्षात आलं नाही तर मात्र विषयापासूनच सुख होतं अशी आपली कल्पना होते, आणि तो मिळाला नाही की दुःख होतं। म्हणून पूर्वी गोड अंती शोक नेमस्थ आहे, म्हणून विषयाच्या मागे लागला तर पहिल्यांदा ते गोड वाटतं आणि परिणाम शोकामध्ये होतो। गळगिळीता सुख वाटे, बोलू न घेता घसा फाटे। मासा गळाला पकडायला लागतो, त्या गळाला काहीतरी आमिष लावलेलं असतं, ते घेण्यासाठी मासा त्या गळाला पकडतो। त्याला पहिल्यांदा गोड वाटतं, पण गोळ ओढला की घसा फाटे। का ते बापुडे मुर्गा आपटे चारा घेऊन पळतात, किंवा हरिण जे आहे ते चारा घेऊन पळत असतं त्याच्या पाठीमागं, त्याला वाटतं त्याच्यात आनंद आहे, पण येतो बाण कुठून तरी। लक्षात घेतलं पाहिजे की जे आपण करतो आहोत त्याच्यामध्ये खरोखरच सुख आहे का, लक्षात आलं पाहिजे। तैशी विषय सुखाची गोडी गोड वाटे परी ते कुडी। विषय सुखाची गोडी खरी आहे, चांगली आहे असं वाटतं, पण ती खोटी आहे। म्हणून या आवडी रघुनाथी धरावी। रघुनाथाच्या ठिकाणी आवड निर्माण झाली पाहिजे। नुसतं कुणीतरी सांगितलंय म्हणून पूजा अर्चा चाललेली आहे, नामस्मरण चालले आहे, माळा ओढतायत, असं उपयोगी नाही। मोठ्या प्रेमाने अत्यंत आवडीनं रघुनाथाचं नाव आलं पाहिजे। हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर जे श्रोते समोर बसलेले आहेत, शिष्य आहेत, त्यांचं कुठंतरी अंतःकरण हल्लं आणि तो विचारतो, ऐकोनी बोले भाविक कैसे नि घडे जी सार्थक। हे सगळं ऐकलं, नरजन्माचं सार्थक व्हावं असं वाटत आहे, काय केलं असता हे सार्थक होईल, कैसे नि घडे जी सार्थक, सांगा स्वामी। स्वामी मला सांगा की काय केलं असता सार्थक घडेल। यमलोक चुके जेणे, ज्यामध्ये ज्या केलं असताना यमलोकाच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत आणि आनंद रूप होऊन जाऊ, असं होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगा। ह्याचा अर्थ कुठंतरी लक्षात येत आहे की आपलं चुकत आहे आणि आपल्या बरोबर मार्गाने जावं लागतंय। अशा मुमुक्षु अवस्थेमध्ये लक्षात येतं की आपण बद्ध जे होऊन राहिलेलो संसारामध्ये त्याच्या बाहेर पडलं पाहिजे। आणि म्हणून तो पुढे प्रश्न विचारतोय, देवाशी वास्तव्य कुठे, ज्या देवाला तुम्ही धरायला सांगता आहे त्याचं वास्तव्य कुठं आहे, कुठं असतो तो, त्याचं मुक्कामाचं ठिकाण काय आहे, तो माझा कैसे नि भेटे, तो आहे कुठं आणि मला भेटेल कसा, तो मला भेटावा यासाठी मी काय करायला पाहिजे, कोणता मार्ग धरायला पाहिजे। दुःखमूळ संसार तुटे कोणे परी स्वामी, हा संसार दुःखमूळ जो आहे तो जर तुटायला हवा असेल तर काय करायला पाहिजे तेही मला सांगा। धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती, ऐसा उपाय कृपा मूर्ती मज दीनास करावा। आता दीन झालेला आहे, सद्गुरु चरणी शरण आलेला आहे आणि विचारतो आहे, भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकावी अशी माझी इच्छा आहे, असं जर असेल तर त्याचा उपाय काय ते सांगा। त्या सोपी गोष्ट आहे का, भगवत प्राप्ती व्हायची आणि अधोगती चुकायची। काही एक साधना केल्यानंतर अधोगती चुकून ऊर्ध्वगती कदाचित येईल, पण भगवत प्राप्ती हा जो शेवट आहे, हे जे साध्य आहे, त्या साध्यासाठी उदंड साधना करायला लागते, अनेक जन्म करावी लागते। पण निदान त्या दिशेनं जायचं एवढं जरी कळलं तरी देखील त्याला मार्ग मिळाला असं होईल आणि त्या दिशेनं चालायला लागेल। परंतु बुद्धीच त्याला होत नसेल जर त्या जीवाला, तर मात्र त्याचं
आयुष्याचा नाश आहे, काहीच उपयोग नाही, नरजन्म प्राप्त होऊन देखील फुकट गेला असं म्हणावं लागेल। शिष्याची ती अवस्था दयनीय अवस्था आहे, तो दीन झालेला आहे असं बघून वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे। तू हे सगळं विचारतोयस ना भगवत प्राप्तीसाठी काय करावं म्हणून, एक भावानी एक निष्ठ होऊन एकच एक आयुष्यात मिळवायचं असं ठरवून भगवत भजन करा, तेने होईल स्वभावे समाधान। तुला समाधान जर हवं असेल तर भगवत भजन कर, भगवत भजनाने तुला सहज समाधान प्राप्त होईल। शेवटी माणसाला समाधान हवं असतं, अनेक गोष्टी झाल्या तरी केव्हा विचारलं कसं काय आहे काय नाही, समाधान आहे आनंद आहे असं जर वाटायला हवं असेल तर त्याच्यासाठी भगवत भजन करणं हेच आवश्यक आहे असं संत पुन्हा पुन्हा सांगत असतात। त्यांनी सांगितलं भगवत भजन करावं, पुन्हा श्रोत्याला प्रश्न आला, पुन्हा शिष्य विचारतो आहे कैसे करावे भगवत भजन, भगवत भजन करा असं तुम्ही म्हणता मला ते पटलेलं आहे, त्याचं महात्म्य लक्षात आलेलं आहे, पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कुठे ठेवावे हे मन, भजन जे करायचे ते काय नुसतं देहाने कृती करायची नाहीये, मन त्याच्यामध्ये आलं पाहिजे, तर हे मन कुठं ठेवायचं आहे, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे, भगवत भजन कसं करायचं आहे काय करायचंय हे तुम्ही मला नीटपणाने सांगा। ऐसा मलान वदने बोले, चेहरा पडलेला आहे, डोळ्यात अश्रू आलेले आहे, काकुळ तिला आलेला आहे, आर्त झालेला आहे, आणि तो मलान वदने बोले धरिली सदृढ पाऊले। आपण पावलं धरतो, कुणाचे तरी धरतो, काहीतरी आपल्याला हवं असतं आणि त्याच्यासाठी कुणाचेही पाय धरायला तयार होतो, इथं नाहीये, इथं भगवत प्राप्ती अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी पावलं धरतो आहे ती समर्थांसारख्या महान भक्ताची, सद्गुरूंची, सद्गुरूंची पावलं धरलेली आहेत आणि कंठ सद्गतीत झालेला आहे, शब्द फुटत नाहीये, आतून भाव उचंबळून आलेला आहे, अंतःकरण उचंबळून आलेलं आहे आणि गळाले अश्रुपात, दुःख वाटत आहे, आतापर्यंत जीवन तसंच गेलं त्याचा पश्चाताप होतो आहे, पश्चातापाने डोळ्यात अश्रू येत आहेत, कंठ भरून आलेला आहे, चरण घट्ट धरलेले आहेत आणि त्यांना प्रश्न विचारतोय की मी काय करू आता सांगा, भगवत भक्ती कशी करायची ती मला सांगा, भगवंत कुठे येतो सांगा। देखोनी शिष्याची अनन्यता भावे ओळला सद्गुरु दाता, शिष्य आपल्याशी अनन्य झालेला आहे, त्याच्या लक्षात आलं कुठं नाही इथंच आपल्याला काय ते मिळण्यासारखं आहे सद्गुरूंच्या चरणाशी, असं जेव्हा तो अनन्य झालेला आहे असं पाहिल्यानंतर सद्गुरु दाता समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे त्यांना। सद्गुरु कसे असतात, समर्थ असतात आणि उदार असतात, तसं इथं समर्थ आहेत आणि दाता आहेत। भावे ओळला, शिष्याचा भाव पाहून त्याच्यावर प्रसन्न होत आहेत। स्वानंद तुळम तुंबळेला आता पुरिले समासी, आणि त्यामुळे स्वानंद आहे जो आपलाच आनंद आहे तो आता भरभरून कसा येईल ते आता पुढच्या समासात सांगितलेले आहे। तर पुढच्या समासात जे सांगितलेले आहे तर पुढचा दशकही आहे आणि समास आहे दशक चौथा, आणि समास जो आहे त्याच्यामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे, म्हणजे वैराग्य निरूपणाचा हा समास झाल्यानंतर जी भक्ती करायला पाहिजे असे समर्थ सांगतात ती भक्ती कशा प्रकारची भक्ती आहे, ती नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू श्रवण स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी जी श्रवणापासून आत्मनिवेदनापरची भक्ती आहे ही भक्ती कशी करायची आहे ते सांगण्यासाठी समर्थाने प्रत्येक भक्तीच्या प्रकारावर एक एक एक एक समास घेतलेला आहे। आणि ह्या भक्तीच्या मार्गाने गेला असता आत्मनिवेदनापर्यंत गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते, ह्याचा अर्थ स्वयमेव तो जो शिष्य आहे तो जो साधक आहे तो भगवंताशी मिळून जातो, एकरूप होऊन जातो। भक्तीनं देखील भगवंताशी मिळून जायचं आहे, ध्यानाच्या अंगाने देखील जीव शिवाशी मिळून जायचं आहे, ज्ञानाच्या अंगाने तोच मी आहे असा सोहम बोध करून घ्यायचा आहे, ज्याची जी प्रकृती असेल त्या त्याप्रमाणे त्यांनी जायचं आहे, पण सर्व मार्ग हे बरोबरीने चालायचे। ध्यानाच्या मार्गाने गेलो तरी भक्ती पाहिजे, ही भक्ती नवविधा करायची असली तरी त्याला ज्ञान आवश्यक आहे, योग आवश्यक आहे, अशा तऱ्हेनं ही वाटचाल कशी करायची आहे हे या समासात पुढच्या सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढचे समास जे आहेत
आणि पुढचा दशक जो आहे तो आपण घेणार आहोत. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे।

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची

सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारदन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता बिंबळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्री सिद्धशिव गोरक्षनाथ यांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले मिलिंदनाथ यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. दादा, नमस्कार.
4: नमस्कार.
3: मागच्या भागात तुम्ही आम्हाला शिवानं, आत्मबलाने श्री सिद्धशिव गोरक्षनाथ म्हणून स्वतःला कसं अवतीर्ण केलं हे सांगितलं.
4: हो हो.
3: पण श्री सिद्धशिव गोरक्षनाथ पृथ्वीवर गोरक्षनाथ म्हणून कसे आले याची पण एक वेगळी कथा आहे ना.
4: हो हो.
3: तर ती आम्हाला सांगा.
4: नक्की. मच्छेंद्रनाथ जे त्यांचे गुरु होते ते एकदा गावातून एका चाललेले होते. एका घराच्या समोर त्यांनी भिक्षा मागितली. त्या घरातून एक स्त्री बाहेर आली, तिने भिक्षा त्यांना जोडीत घातली. तिच्या चेहऱ्यावरती खूप त्यांना दुःख आणि नैराश्य दिसलं. म्हणून त्यांनी विचारलं की माते तू का निराश आहेस, काय झालं मला सांग. तेव्हा ती म्हणाली की खूप वर्ष झाली माझं लग्न होऊन, पण मला काही मूल बाळ नसल्यामुळे मी अतिशय दुःखी आहे आणि त्यामुळे माझा संपूर्ण परिवार पण दुःखी आहे. तर मच्छेंद्रनाथांनी तिला स्वतःकडची एक राख होती ती हातावरती ठेवली आणि सांगितलं की ही राख जी आहे ती तू पाण्यामध्ये घाल आणि पिऊन टाक, तुला नक्की अतिशय देदीप्यमान असा पुत्र होईल आणि तो तुला अतिशय सुख देईल. पण 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन आणि तुझ्या त्या पुत्राला माझ्या बरोबर घेऊन जाईन. स्त्रीने विचार केला, 12 वर्ष तर 12 वर्ष, पण आपल्याला पुत्र सुख तर लाभेल. ती तयार झाली आणि मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. त्यानंतर त्या स्त्रीच्या आजूबाजूच्या ज्या बायका आहेत त्या तिला भेटायला आल्या आणि घडलेला प्रकार त्या स्त्रीने त्या सगळ्या बायकांना सांगितला. तर बायका म्हणाल्या, अगं कोण होता तो साधू किंवा योगी आपल्याला माहिती नाही, त्यांनी त्या राखेमध्ये काही मिसळलेलं असेल, भानामती केली असेल, काही केलं असेल, तर कशाला तू ते पितेस, तर तू ते उचल आणि टाकून दे.
3: बर.
4: तर या गोष्टींमुळे ती स्त्री घाबरली आणि तिने ती राख उचलली आणि घराच्या बाहेर येऊन तिथे एक उकिरडा, म्हणजे आपण जिथे सगळं शेण साठवतो,
3: शेण्या केलेल्या असतात,
4: शेण्या केलेल्या असतात, गोवऱ्या केलेल्या असतात, लाकडं ठेवलेली असतात, अशी जी जागा असते त्याच्यामध्ये ती तिने टाकून दिली. नंतर ती विसरूनही गेली. तर अशी 12 वर्ष मध्ये निघून गेली आणि 12 वर्षांनी मच्छेंद्रनाथांनी सांगितल्याप्रमाणे ते त्या गावामध्ये पुन्हा आले. त्या स्त्रीच्या घराजवळ आले आणि अलख निरंजनचा त्यांनी पुकारा केला. ती स्त्री बाहेर आली घराच्या, त्या योगींना बघून नमस्कार केला. तर मच्छेंद्रनाथ म्हणाले, तुला आठवत असेल मी 12 वर्षापूर्वी सांगितलं होतं तुला पुत्र जो झालेला असेल तो घ्यायला येणार आहे, तसा मी आलो आहे, तर तो पुत्र माझ्या हवाली कर आणि मग मी निघून जातो. तर ती स्त्री म्हणाली की योगीराज, मी ती राख काही खाल्ली नाही कारण की मला आजूबाजूच्या स्त्रियांनी घाबरवलं होतं. तर मच्छेंद्रनाथ अतिशय क्रोधित होतात आणि म्हणतात की अगं तुला एवढा दिव्य पुत्र मी दिला होता पण तू शंका घेतलीस आणि तुझ्या पोटी आला असता तो होऊ दिला नाहीस. ते त्या स्त्रीला विचारतात की तू ती राख कुठे टाकलीस. ती सांगते की मी शेणी लावतात तिथे टाकली. तर त्या दिशेला बघून मच्छेंद्रनाथ गोरक्षनाथन हाक मारतात की गोरखनाथ बाहेर आव, आणि त्या ढिगाऱ्यातनं गोरक्षनाथ जे आहेत बालकाच्या स्वरूपामध्ये बाहेर येतात. अतिशय तेजस्वी, अतिशय सुंदर, अत्यंत ज्ञानी असं त्यांच्या चेहऱ्यावरून ते तेज ओसंडून वाहत असतं आणि ते येऊन मच्छेंद्रनाथांना नमस्कार करतात. आता तो इतका सुंदर बालक बघून त्या स्त्रीतलं जे ममत्व आहे ते जागृत होतं. ती त्या मुलाला जवळ घेते आणि रडायला लागते की मी कशी चूक केली, शंका घेतली, पण आता तुम्ही हे बालक माझ्यापाशीच ठेवा. मच्छेंद्रनाथ म्हणतात की तू तुझ्या चुकीमुळे 12 वर्ष हा पुत्र तुझ्यापासून लांब ठेवलास, तर आता त्याची वेळ आलेली आहे जगाला प्रकाश दाखवण्याची, आत्मज्ञानाची जाणीव देण्याची, तर हा बालक आता तुझ्यापाशी मी ठेवू शकत नाही. त्याला ते म्हणतात की चलो गोरख निकल, निकलते हैं। तर 12 वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला असता तर तो आज 12 वर्षाचा झाला असता, तर तो त्याच वयाचा तिथून बाहेर येतो। तर त्या स्त्रीनी ती राख गाईच्या शेणाच्या मध्ये टाकलेली असते, तिथून ते बालक रूपात बाहेर येतात, म्हणून त्याला गोरक्षनाथ असं नाव दिलं अशी कथा सांगितली जाते। पण मुळात गोरक्ष म्हणजे गो म्हणजे मूळ आणि रक्ष म्हणजे रक्षण करणारी शक्ती, त्यांचा नाथ म्हणून गोरक्षनाथ असं नाथांनी जे मला सांगितलेलं आहे त्यांच्या नावाचं रहस्य ते असं आहे। आणि अशा कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात, पण नाथांचा जन्म हा गर्भात न झालेला नाहीये, सगळ्या नाथांचा जन्म हा वेगवेगळ्या पद्धतीने झालाय, पण तो देहातन म्हणजे स्त्री देहातन गर्भातून झालेला नाहीये। गर्भवासी असा आपण जे उल्लेख करतो, गर्भामध्ये येणं म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणं, ही स्थिती या अवतारांमध्ये आपल्याला दिसत नाही।
3: बरोबर।
4: पुढे मग ते मत्स्येंद्रनाथांच्या बरोबर गेले आणि कशी त्यांनी साधना केली आणि काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या तो खूप अतिशय इंटरेस्टिंग भाग आपल्याला वाचायला मिळतो।
3: नक्कीच, खूप छान वाटलं ही कथा ऐकून। आणि मला वाटतं ही कथा नाथ परंपरेची महत्वाची कथा आहे, गोरक्षनाथाच्या जन्माची, ही सगळ्याच भारतीयांना माहितीच आहे। आता मी तुम्हाला पुन्हा अशी विनंती करणार आहे की नाथजींनी जे तुम्हाला वन लायनर सुंदर विचार पाठवलेले आहे त्यातलं एक आम्हाला ससंदर्भ स्पष्टीकरण असं तुम्ही द्यावं।
4: नक्की, डोंट ट्राय टू प्रूव्ह युअरसेल्फ, ट्राय टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ।
3: मला ना दादा काय गंमत वाटते माहितीये का, की आपण साधारणपणे कल्पना करतो तो नाथ म्हणजे अगदी पुराणात असं जुनं काहीतरी असेल असं वाटतं, आणि हे तर एकदम सुंदर इंग्लिश मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे, याची पण मला गंमत वाटते।
4: वैश्विक जो पसारा आहे विश्वाचा तो अनंत काळापासून आहे।
3: बरोबर।
4: आणि तिथे नवीन जुनं असं काहीच नाही, तिथे नित्य नूतन अशी संकल्पना आहे, काही जुनं नाही आणि काही नवीन नाही, ते अस्तित्वात होतं आहे आणि राहणार आहे, त्याची फक्त जागृती किंवा ते उजागर होण्याची परिस्थिती आहे किंवा तो जो काळ आहे तो आपल्या समोर येतो तेव्हा असं वाटतं की अरे हे सगळं नवीन आपल्याला कळलेलं आहे।
3: बरोबर।
4: तर कुठलीही भाषा असेल, फक्त इंग्लिशच नाही तर कुठली संस्कृत असेल, संस्कृत ही तर सगळ्या भाषांची जननी असं म्हटलं जातं, बाकीच्या सगळ्या लँग्वेजेस आहेत भाषा आहेत त्या चिरंतन काळापासून आहेतच।
3: बरोबर।
4: तर काळानुसार त्या आपल्या समोर येतात, नाहीशा होतात, पुन्हा येतात, हे चक्र चालू राहत। आपल्याला वाटतं आपण 21व्या सदीमध्ये आहोत, आपण मॉडर्न आहोत, आपल्यापेक्षा मॉडर्न जमाने याच्या आधी येऊन गेलेले आहेत आणि पुढे अजून येणार आहेत, हे सगळे येतील, राहतील, काही काळ नष्ट होतील आणि पुन्हा नव्याने आपल्या समोर येताना दिसते।
3: मला असं वाटतं की सध्याची आपण म्हणतो सध्याची जी पिढी आहे त्यांना जी भाषा कळते जास्त करून त्या भाषेत त्यांनी सांगितलंय, याची मला मजा वाटते, छान वाटतं। म्हणजे
4: नाथांच्या काळातली भाषा जर तुम्ही बघितली, म्हणजे त्यांनी जेव्हा गोरक्षनाथ म्हणून अवतार घेतला तेव्हा जी भाषा त्यांनी लिहिलेली आहे त्याच्यात संस्कृत प्रचुर पण आहे, किंवा MP UP या त्या तिकडची जी बोली भाषा आहे त्याच्यात लिहिलेली पण आहे।
3: अगदी बरोबर। सिद्ध सिद्धांत पद्धती पुस्तक आहे त्याच्यात पण तशीच भाषा आहे,
4: नाथवाणी जी आहे, तर त्यांची भाषा त्या त्या काळातल्या लोकांना कळावी म्हणून त्यांनी तशी रचना केलेली आहे। जसं ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये संस्कृत सामान्य लोकांना समजत नव्हतं म्हणून त्यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिले ती भाषा आज आपल्याला कळत नाही, तर त्या त्या काळातल्या लोकांना कळावी म्हणून ते जे अवतारी पुरुष येतात ते त्या वेळच्या मॉडर्न पद्धतीने आपल्याला ते एक्सप्लेन करत असतात।
3: खरंच।
4: आता इथे प्रूव्ह आणि इम्प्रूव्ह अशी जी गंमत केलेली आहे,
3: मास्टरी मास्टरी
4: ती इंग्लिश मध्येच होऊ शकते म्हणून ते इंग्लिश मध्ये आलं। आता आपण जर आयुष्याकडे बघितलं, प्रत्येक माणूस त्याच्या जीवनामध्ये तो कसा चांगला आहे, कसा इतरांपेक्षा सुपिरियर आहे किंवा तो किती कामसू आहे किंवा तो कसा कॅपेबल आहे, स्किलफुल आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करतो। मी तो समजा 2 रुपये असेल तर तो स्वतःला 8 रुपये किंवा 10 रुपये दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आहे त्याच्या क्षमतेपेक्षा
3: जास्त
4: दाखवण्याचा प्रयत्न करतो। कदाचित त्याच्यामध्ये जास्त क्षमता असतेच, कदाचित नाही असतेच, पण तो ती तेवढी एक्सप्लोअर करत नाही, पण तो दाखवतो असं की मी ती एक्सप्लोअर केली आणि ती माझी क्षमता आहे।
3: बरोबर।
4: आणि त्याच्या मनाने असं कायम घेतलेलं असतं की नाही माझ्या क्षमतेपेक्षा मला नाव असेल, पैसा असेल, सन्मान असेल, किंमत असेल, ही सगळी कमीच मिळते। 1-2% लोक सोडली तर बाकी सगळी माणसं जी आहेत व्यक्ती याच दुःखांनी ग्रसित असतात की त्यांची किंमत होत नाही, त्यांचं चीज होत नाही, किंवा ते ज्या क्षमतेचे आहेत त्याच्यापेक्षा त्यांना कमीच मिळत आहे. कोणी असं कधी म्हणताना दिसत नाही, अरे माझ्या क्षमतेपेक्षा, माझ्या लायकीपेक्षा मला जास्तच मिळालं. कायम म्हणतो की अरे मला कमीच मिळालं, मला कमीच लेखलं जातं वगैरे. तर इथे नाथ अगदी सोप्या पद्धतीने सांगतात, जे आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी आहे, की डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ, ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आता याच्यामध्ये कसं आहे, माझा खूप अभ्यास झालेला आहे, असं मुलगा असतो तो आई वडिलांच्या समोर किंवा शिक्षकांच्या समोर पुस्तक काढून बसलेला आहे आणि घोकंपट्टी करतोय किंवा लिखाण करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांनी जर खरंच अभ्यास केला तर ऑटोमॅटिक त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली असते. तर त्याला तो दाखवायची गरज पडत नाही की मी खूप अभ्यास करतोय. तुमच्या मार्कांवरून कळतं की तुम्ही इम्प्रूव्ह केलेला आहे की नाही, ओके. नाही तुम्हाला प्रूव्ह वेगळं करायची गरज पडत नाही. एखादा खूप जाड माणूस असेल तो सगळ्यांना सांगतो की मी डाएट करतोय, मी व्यायाम करतोय, मी सकाळी उठतोय, माझं एक रुटीन आहे. पण हे सांगायची गरज नाही. जेव्हा तुम्ही ते रुटीन फॉलो करत असता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये घडणारे बदल असतात.
3: जेव्हा तुम्ही बारीक व्हाल तेव्हाच लोक मानतील.
4: तुम्ही इम्प्रूव्ह करायला लागलात तर ऑटोमॅटिक प्रूव्ह होतं. व्यक्ती प्रूव्ह करायला तेव्हाच जातो जेव्हा तो इम्प्रूव्ह करत नसतो. मग ते आपल्या स्वभावाच्या संदर्भात पण आहे की पहिलं आपण आपल्या स्वभावाकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. इथे आपण दुसऱ्याला सुधारण्यासाठी आलेलो नाही होतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करून स्वतःला अपग्रेड करण्यासाठी आलो आहोत.
3: आणि हे दादा खरंच आहे की मी किती चांगला आहे, मी किती श्रेष्ठ आहे सांगण्यातच माणूस खूप एनर्जी घालवतो. पण जो खराच श्रेष्ठ आहे आणि चांगला आहे, तुम्ही जर का स्वतःमध्ये सुधारणा केली आणि तसे झालात तर त्याला स्वतःबद्दल बोलायची गरज नाही.
4: गरजच नाही.
3: जसं की सूर्याला बोलावं लागत नाही की मी तेजस्वी आहे माझ्याकडे बघा, तर ते सत्यच आहे.
4: खरं
3: असंच त्यांना म्हणायचं आहे ना.
4: अगदी अगदी. आणि मी सांगितलं होतं बघ तसंच झालं. हे जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही स्वतःला मी ग्रेट कसा आहे किंवा माझं सांगणं कसं बरोबर निघालं हे प्रूव्ह करण्यासाठीच हा सगळा अट्टहास असतो. तर आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत राहणे टू द पीक
3: बरोबर
4: ऑटोमॅटिक ते प्रूव्ह होणार आहे. तर रिलेशनशिपमध्ये असेल, स्वभावामध्ये असेल, आपल्या कलेत असेल, आपल्या अभ्यासात असेल, आपल्या कामात असेल, सामाजिक देवाणघेवाणीमध्ये असेल, जगण्याच्या प्रत्येक पैलूमध्ये आपण स्वतःला जर इम्प्रूव्ह करत राहिलो तर ऑटोमॅटिक प्रूव्ह होतं की तुम्ही बेस्ट आहात. तुम्हाला सांगायची गरज नाही.
3: मस्त.
4: आपण जर बारकाईने बघितलं तर फेल्युअर आपण कायम दुसऱ्याच्या खांद्यावरती ठेवत असतो आणि सक्सेस कायम आपल्या डोक्यावरती, आपल्या खांद्यावरती.
3: म्हणजे आपण डोक्यावर खापर फोडणे दुसऱ्याच्या, है ना.
4: हो, तेव्हा आपण पहिलं आपल्याकडे बघायला शिकलं पाहिजे की ह्याच्यामध्ये फेल्युअर जे झाले ते माझ्यामुळे कुठल्या गोष्टींच्या चुकांमुळे झालेलं आहे. आणि सक्सेस असेल तर इट्स अ टीम वर्क. कायम कोणीतरी तुम्हाला मदतच करत असतं आणि फेल्युअर मधून आपण शिकत असतो. सक्सेस मधून आपण फारसं काही शिकत नाही असं म्हटलं जातं, कारण सक्सेस आपली डोक्यात जाऊ शकते आणि मग तिथे काही इम्प्रूव्हमेंटला चान्स नसतो, पण फेल्युअर आपल्याला इम्प्रूव्हमेंटला चान्स देते. तर इथे नाथ काय सांगतात की त्या सक्सेस मध्ये सुद्धा तुम्ही नम्रपणाने हे बघा की इट्स अ टीम वर्क आणि ही कृपा आहे.
3: हो ना. तसं पाहायला गेलं तर किती एक साधं सोपं वाक्य आहे पण खूप काही अर्थ त्याच्यामध्ये आहे. कोणालाही या काळामध्ये सहज हे वाक्य ऐकून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे अगदी नेमकेपणाने समजू शकतं. आणि मला वाटतं हा नेमकेपणा हे नाथांच्या कथनाची अत्यंत सुंदर शैली आहे.
4: अगदी खरं आहे.
3: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया आणि अशा एकेका एकेका वाक्याने आपण इम्प्रूव्ह होत राहूया. धन्यवाद.
4: वा
3: श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तिसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:30 वाजता ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:45 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

0: श्रोते हो, गदी माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: कृष्ण

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 आणि रात्री 10.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा।

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण षष्ठी अर्थात 6 जून 2026। आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र। छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राजधानी किल्ले रायगड इथे आज श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भाव आणि अभाव यांची जाणीव ही आपल्या स्वभावावर अवलंबून असते, हे जो मनपूर्वक जाणतो तोच पुरुष निर्विकार आणि क्लेशरहित होऊन शांती प्राप्त करतो। विज्ञानाचा सारा प्रवास आणि शोध ही जड प्रकृतीशी संबंधित आहे। विज्ञान हे जड पदार्थांनाच अंतिम स्वरूप मानतं। ह्या जड पदार्थाचं विश्लेषण करत आणि त्याचा अभ्यास करत मनुष्य विद्युत शक्तीपर्यंत पोहोचला। हे विद्युत शक्तीचंच चैतन्य विज्ञानाला माहिती आहे, कारण ही विद्युत शक्ती पदार्थातून निर्माण होते आणि पदार्थालाच विज्ञान मूलतत्व मानतं। परंतु अध्यात्म या पदार्थ आणि पदार्थजन्य विद्युत शक्तीच्या पलीकडल्या एका चैतन्याशी संबंधित आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीने पदार्थ जसे जड आहेत तशीच विद्युत जड आहे, पण पदार्थ आणि विद्युत हे त्या पलीकडच्या सर्वश्रेष्ठ चैतन्याचीच रूपे आहेत। तिचीच ही नाना अगणित असंख्य अशी रूपं आहेत। या साऱ्या जगाचे सर्व व्यवहार कार्य त्या परमचैतन्यामुळे होत असतात। ते परमचैतन्य आत्मा आहे, पण ते करता नाही। ते निर्विकार आणि शुद्ध आहे, परंतु त्याचं अस्तित्व जरुरीचं आहे, कारण त्या चैतन्याच्या अभावात शिवसुद्धा शव म्हणजे प्रेत होतं। मनुष्याचं जिवंतपण हरवून तो मृत होतो। सृष्टीत जिथे जिथे गती आहे, विकास आहे, प्रवाह आहे, सातत्य आहे, ते सर्व या आत्म्याचं चैतन्य स्वरूप आत्म्याच्या प्रभावामुळे आणि अस्तित्वामुळे आहे। ज्याप्रमाणे चंद्राच्या आकाशातल्या केवळ अस्तित्वामुळेच समुद्रात भरती ओहोटीचं वादळ निर्माण होतं, ज्याप्रकारे लोहचुंबक केवळ आपल्या उपस्थितीनेच लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो, त्याचप्रमाणे केवळ आपल्या हजेरीने उपस्थितीने चैतन्य सत्ता प्रकृतीला कार्य करण्यास सहाय्यभूत होते। त्या कार्याचा प्राण चैतन्य सत्ता असते, पण स्वतः चैतन्य मात्र अकर्ता आहे। हा आत्मा नित्य आहे, चैतन्यमय आहे। आत्मा निर्विकार आहे आणि प्रकृती विकारशील आहे। अष्टवक्र स्वामी प्रतिपादन करतात की भाव आणि अभाव हे विकार सर्व या प्रकृतीमुळे निर्माण होतात, कारण प्रकृतीचा स्वभाव विकारशील आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराण हा वेदांचा आत्मा आहे, आत्मा पुराणम वेदानाम, पुराण हा वेदांचा आत्मा आहे, तो वेदांताची प्रस्थानत्रयी उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, एकापेक्षा एक अवघड आहेत. उपनिषद हे श्रुतिप्रस्थान आहे, ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे, आणि भगवद्गीता हे स्मृतिप्रस्थान आहे. पण नावातच तिचं सोपेपण आहे, भगवंतांनी गायलेलं तत्वज्ञान. तसं पुराणांनी तत्वज्ञान गायलंय, जे वेदांनी पाहिलंय, जे षडांगांनी सोपं केलंय, आणि जे स्मृतींनी दर्शन घेऊन लोकांना समाधान करून दिलेलं आहे, ते पुराणांनी म्हणाले सोप्या शब्दामध्ये गायलेलं आहे. पुराणांची जी व्याख्या सांगितली आहे, ती व्याख्या अशी आहे, पुराणवम भवती, पुराणवम भवती. म्हणाले जे प्राचीन असूनही नित्य नूतन असतं. सनातनत्व आहे का पुराणांना? हो म्हणाले, पुराणांना सनातनत्व आहे, पण पुराणं ही नित्य नूतन आहे. या काळात सुद्धा पुराणांचा विचार केला तर पुराणांच्या ठिकाणी कालबाह्य काही नाही असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि ते म्हणतात की यस्मात पुरा ह्यनतिदम पुराणम तेन तत् तत्स्मृतम. म्हणाले जे प्राचीन परंपरेची कामना करते त्याला पुराण असं म्हटलं आहे. नित्य नूतन आहे ते. त्याच्या ठिकाणी जसं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे ना की हे तत्वज्ञान कसं आहे, तेव्हा शंकर म्हणतात हे देवी तुझ्या सौंदर्यासारखं हे तत्वज्ञान नित्य नूतन आहे. तसं पुराण म्हणतं की फार सनातन विषय आम्ही मांडतो, पण तुम्ही केव्हाही तो वाचायला घ्या, तो नित्य नूतन आहे. आता पुढचा विषय की इतिहास आणि पुराण ह्याच्यामध्ये महत्त्व कुणाला द्यायचं, इतिहासाला का पुराणाला? कुणाला इतिहास म्हणायचं, कुणाला पुराण म्हणायचं? त्यांनी सांगितलं की पुराण कालामध्ये इतिहासाला सुद्धा पुराणच म्हणत होते, त्याच्यामध्ये भेद नव्हता, आणि पुराणालाही इतिहासच समजत होते. पण तरीही एकावेळी इतिहास शब्द आला तर पुढच्या वेळी पुराण शब्द येत असे. म्हणजे महाभारतामध्ये महाभारत हा इतिहास आहे म्हणताना महाभारतानी आपण पुराण आहोत असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे इतिहास सुद्धा पुराणच आहे. आणि त्यामुळे प्राचीन काळामध्ये इतिहास आणि पुराण यांच्यामधला भेद दाखवणारी सीमारेषा अस्पष्ट होती. आणि इतिहास म्हणून आपण पहा, ज्या कथा रामायणात आलेल्या आहेत, ज्या कथा महाभारतात आलेल्या आहेत, त्या पुराणात आलेल्या आहेत. संदर्भ वेगळे आहेत, वेगळा वेगळा विषय समजून देण्याकरता आले आहेत, पण कथा एकमेकांच्यामध्ये येत गेलेल्या आहेत. आणि मग म्हणाले कालांतराने काय झालं, की कालांतराने पुराण आणि इतिहास ह्याच्यामध्ये भेद आणि हे वेगळेपण त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलं. शंकराचार्यांनी छांदोग्य उपनिषदाच्या भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लक्षात घ्या म्हणाले की पुरुरवा आणि उर्वशीची कथा, म्हणजे यांचंच उदाहरण आहे आपल्या श्रीमद आद्य शंकराचार्यांचं, की पुरुरवा उर्वशीची जी कथा आहे तो इतिहास आहे, आणि जो सृष्टिक्रम सांगितलेला आहे तो सृष्टिक्रम हा पुराण म्हणायला हरकत नाही, सनातन आहे. पुराण शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्याकरता शंकराचार्य म्हणतात की सृष्टीचा क्रम आहे ती पुरुरव्याची आणि उर्वशीची कथा हा इतिहासाचा कथा भाग ठरतो, पण सृष्टिक्रम हा सनातन आहे आणि म्हणून तो पुराणाचा भाग ठरतो. म्हणजे पुराणाचं महत्त्व शंकराचार्यांनी त्यांच्याही काळामध्ये पुन्हा पटवून दिलेलं आहे. त्याच्या प्राचीनत्वाचा जो उल्लेख केला आहे पुराणांच्या, कालदृष्ट्या आधुनिक विद्वानांनी काढलेला कालक्रम आपण काही दुर्दैवाने स्वीकारू शकत नाही, परंतु त्याच्यामागे असणारा जो तर्कविचार आहे तेवढा आपल्यापुढे मांडायला आधुनिकांचा नाही, ज्याचे मुळात ऋग्वेदात अथर्ववेदात उल्लेख आहे त्याचा विचार करायला हरकत नाही. त्यांनी ऋग्वेदामध्ये एका ठिकाणी पुराण शब्द आलेला आहे आणि तिथे तो विशेषण रूपाने पुराण आहे. म्हणजे तो परमात्मा पुरुष जो आहे तो कसा आहे, पुराण पुरुष आहे, सनातन पुरुष आहे, या अर्थाने पुराण शब्द आलेला आहे. आणि तिथला जो प्राचीन हा जो शब्द आहे तो पूर्वकाली झालेला अशा पण अर्थाने आलेला आहे, की तो पुराण म्हणजे सनातन म्हणून किंवा जे पूर्वकाली होऊन गेलेलं आहे या अर्थाने. पण म्हणाले अथर्ववेदामध्ये जो पुराण शब्द आलेला आहे त्या ठिकाणी मात्र स्वच्छ, ज्याला आम्ही आज पुराण म्हणतो त्याच अर्थाचा पुराण शब्द आहे. रुचस्सामानी छंदांसी पुराणम ययुषासह उच्छिष्टा जझिरे सर्वे दिवी देवा दिवी श्रिता. त्यांनी असं म्हटलं की रुच, ऋचा ऋग्वेद,
किंवा प्रकार म्हणा ऋचा म्हणून, सामानी साम ज्याचं गायन केलं जातं तो सामवेद साम, नंतर छंद पुराण यजुर्वेदासहित म्हणजे यज्ञाच्या संहितेसहित त्यांनी सांगितलं काय उच्छिष्ट, कुणाला उच्छिष्ट म्हटलं आहे, परमात्म्याला म्हटलेलं आहे, ज्याच्यापासून निर्माण होतो तो परमात्मा म्हणजे परमेश्वर त्याला असं म्हटलं जातं की हे सगळं जगत त्याचं उच्छिष्ट आहे म्हणजे त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. आणि म्हणून उच्छिष्टा जज्जिरे म्हणाले की त्याच्यापासून उत्पन्न झालेलं कोण कोण आहेत, तो स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकात निवास करणारे देवसुद्धा आहेत. म्हणजे कुणाबरोबर कोण निर्माण झालं काय सिद्ध करतोय आपण आत्ता, पुराणांचं सनातनत्व, पुराणांचं पुराणपण. अलीकडच्या लोकांनी काय केलं, या 20 सनानंतर अलीकडे पुराणं झाली आहेत, कशातलं काय उचललं आहे आणि पुराण म्हटलं आहे, म्हणून त्याच्याकरता उल्लेख आहे हा की जेव्हा देवदेवता निर्माण झाल्या, जेव्हा छंद निर्माण झाला, जेव्हा साम निर्माण झाला, जेव्हा रुक निर्माण झाला, ऋचा निर्माण झाल्या, तेव्हाच पुराण निर्माण झालं. ते त्याच्याच इतकं सनातन आहे, त्याच्याच इतकं अनादि आहे. आणि म्हणून गोपथ आणि शतपथ ब्राह्मणामध्ये सुद्धा पुराणांचा अनेक वार उल्लेख आला आहे, त्याचाही उल्लेख केला आहे त्यांनी. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की कल्प रहस्य ब्राह्मण उपनिषद इतिहास अन्वाख्यान पुराण या सगळ्यांना बरोबर घेऊनच वेद निर्माण झाला, म्हणजे वेदाची निर्मिती ह्या सगळ्यांच्याच बरोबर झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ह्याचं इतिहासाबरोबर ह्या पुराणांचं पठण करण्याचं फल त्यांनी ब्रह्मयज्ञ प्रसंगी काय आहे त्याचं वर्णन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्याचा लाभ देवांना मधुपूर्त आहुती प्राप्त होऊन होतो असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि तिथेच दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की अश्वमेध यज्ञ जेव्हा संपन्न होतो किंवा त्याची सुरुवात होते असं म्हणा, कारण वर्षभराचा यज्ञ आहे, अश्वमेध काही लगेच होणारा यज्ञ नाही आहे. आणि त्या यज्ञकाळामध्ये हा पुराण वेद म्हटला आहे हा शब्द. आता पुराणाला नुसता पुराण शब्द वापरला नाही, पुराण हा वेद आहे. जसा आपलं महाभारत हा इतिहास आहे आणि तो पंचम वेद आहे असं म्हटलं आहे, तसं पुराण हा वेद आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हा पंचम वेद आहे तो ऐकवावा. छांदोग्य उपनिषदामध्ये सनत, आता हे नारद पुराणसुद्धा सनत कुंभार आणि नारद यांचाच संवाद आहे, पण छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये नारद आणि सनतकुमारांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये नारदांनी सनतकुमारांना विनंती केलेली आहे की मी अनेक विद्यांचं अध्ययन केलेलं आहे, अनेक शास्त्रांचं अध्ययन केलं आहे, अनेक शास्त्रांमध्ये मला गती आहे, पण मला आपल्याकडून ब्रह्मविद्या शिकायची आहे. आणि ब्रह्मविद्या शिकण्याकरता म्हणून ते सनतकुमारांकडे आलेत. तर तिथेही त्यांनी सनतकुमारांना सांगताना म्हटलं आहे की मी पुराणांचा अभ्यास केला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं की छांदोग्याचा उल्लेख मुद्दाम का करायचा, कारण अशी धारणा आहे आपल्याकडे की कालाच्या दृष्टीने तुम्ही कितीही मागे जायचं आहे किंवा नाही म्हणा, पण छांदोग्य उपनिषद सर्वात पुरातन आहे हे सगळ्या कालाची मारामारी करणाऱ्यांना मान्य करावं लागतं. त्यामुळे छांदोग्यामध्ये जे पुराणाचा उल्लेख आहे तर पुराण तितकेच सनातन आहेत, पुराण तितकेच पुराण आहेत. आणि अश्वलायन गृह्यसूत्रात सुद्धा त्या पुराण पठणाचा उल्लेख केला आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हणलं आहे की यद ब्राह्मणांनी कल्पान गाथा नारशंसी इतिहास पुराणांनी म्हणाले अमृतस्य कुल्या. त्यांनी असं म्हटलं आहे की जिथे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, जिथे कल्पसूत्र, नाराशंसी म्हणजे गाथा, पुढे आपण घेणारच आहोत तो विषय, नाराशंसी गाथा म्हणजे श्रेष्ठ नरवरांच्या गाथा, श्रेष्ठ पराक्रमी पुरुषांच्या, श्रेष्ठ सज्जनांच्या, श्रेष्ठ विद्वानांच्या गाथा म्हणजे कथा किंवा त्यांचं जीवनचरित्र जे गायलं जातं ते जे आहे त्याला नाराशंसी गाथा असं म्हणतात. आणि इतिहास आणि पुराण यांचा स्वाध्याय करणारा जो गृहस्थ आहे तो अमृताची सरिता आपल्या पूर्वजांना म्हणजे पितरांना प्राप्त करून देतो, हे त्याचं फल सांगितलं आहे. की पुराण वाचावंच वाचावं. आता आपण बघितलं की वेदाचा अभ्यास करून भागत नाही, पुराणांचा अभ्यास करावाच करावा असा आग्रह आहे. आणि त्यामुळे अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील. महाभारतामध्ये पुराणाचा सामान्य रूपाने उल्लेख आला आहे, पुराणांच्या कथा महाभारतामध्ये घेतल्या आहेत, महाभारतामधल्या अनेक कथांच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करता येईल की त्या पुराणामधून आलेल्या आहेत.
आणि पुन्हा त्या ठिकाणी एक स्मरणात ठेवता येईल की त्यावेळी इतिहास आणि पुराण ह्याच्यामध्ये भेद नव्हता. पुराणातली कथा ही ऐतिहासिकच होती आणि इतिहासामध्ये आलेलं वर्णन हे पुराणांच्या आधाराने आलेलं असलं तरीसुद्धा इतिहास सोडून नव्हतं. आता त्या पुरुषांचा काल कोणता असेल, तो कथाभाग घडला त्यावेळेची स्थिती काय असेल किंवा काळाच्या ओघात किती लुप्त झालं आहे हे आम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे आज आम्हाला तो काल जरी उपलब्ध नसला तरीसुद्धा तो आमचा इतिहास आहे, कारण दुर्दैवानी आमचा विद्वान हा या सर्व गोष्टींना असेल असू शकेल. महाभारत ही कथा आहे का काय आहे, म्हणजे आमचं भगवद्गीता ही कथा आहे, भगवंतानी गायलीच नाही. महाभारत जर कथा असेल तर ते काय कोणीतरी बसून किंवा व्यासांना आपलं करमत नव्हतं म्हणून लिहिलेलं आणि भगवंताच्या नावाने त्या ठिकाणी जरा त्याला खप उभारा होईल म्हणून लिहिलेलं आहे. कारण हल्ली जसं आहे ना की संतांची चरित्र हल्ली बरी खपतात, ते जरा चलनी नाणं आहे, म्हणून कुठला नवीन विषय नाही मिळाला की एखाद्या संतांचं चरित्र घ्यावं आणि आपल्याला पाहिजे तसं विकृत करावं. तसं अलीकडे आमचा रामायण आणि महाभारत हा मान्य असलेला सिद्ध असलेला त्याच्या खुणा ठिकठिकाणी पसरलेल्या आहेत. आमच्या साऱ्या भारतभरामध्ये एक एक स्थळ आम्हाला ते घडून गेलं आहे याची साक्ष देतं. तरीसुद्धा हा इतिहास आहे का याच्यापुढे आमच्या विद्वानांच्या समोर क्वेश्चन मार्क आहे, त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. या दुर्दैवाला आपण काय करावं. पण इथे त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की पुराणांचा गौरव करताना सुद्धा महाभारताने म्हटलेलं आहे की हे पुराण हे जे शास्त्र आहे किंवा पुराण हे जे ग्रंथ आहेत ते सिद्ध ग्रंथ आहेत. आणि पुराणांचा गौरव करताना ते म्हणतात की मनुस्मृती, सांगवेद, चिकित्सा शास्त्र, म्हणाले हे सगळे ईश्वराच्या आज्ञेने निर्माण झालेले ग्रंथ आहेत, त्यामुळे पुराणांनाही ते स्थान आहे हे त्यांनी सांगितलं. रामायणामध्येही त्यांनी सांगितलं, अनेक पुराणांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि मनुस्मृतीमध्ये पुराणांचा गौरव आला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये मनुस्मृतीने असं म्हटलं आहे की पितृश्राद्धाच्या वेळी निमंत्रित ब्राह्मणांना यजमानांनी स्वाध्याय वेद ऐकवावा आणि तसंच धर्मशास्त्र, आख्यान, इतिहास, पुराणं आणि खिलसूत्र ऐकवावीत, त्या यजमानांनी ऐकवावीत. म्हणजे यजमान जर समर्थ असेल तर त्यांनी स्वतः ऐकवावीत आणि नसेल तर त्या क्षेत्रातल्या समर्थ लोकांना बोलावून ती ऐकवावीत असं म्हटलंय. आता पुराणांचं मूळ कशामध्ये आहे हा प्रश्न आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की पुराणांचा उगम कशामधून झालाय, कारण हे मूळ पुराण जे आहे किंवा पुराणातल्या ज्या कथा आहेत, गाथा आहेत किंवा जे राजवंशांची वर्णनं आहेत, ज्याप्रमाणे वेदोराशी विखुरलेल्या होत्या, जसे वेद व्यासांनी सुसूत्र केले आणि चार भागांमध्ये त्यांची विभागणी केली, विषयवार केली आणि त्यांनी त्याच्याकरता काही निकष लावले आणि त्या निकषांनुसार वेदांचं जसं वर्गीकरण केलं तसं म्हणाले पुराणांचं सुद्धा वर्गीकरण केलं. आणि ते करताना काय निकष होते किंवा काय काय गोष्टी विचारात घेतल्या, त्या काळात उपलब्ध असलेल्या कथा, त्या काळात उपलब्ध असलेल्या गाथा, त्या काळात उपलब्ध असलेली राजवंशांची वर्णनं, ती सगळी एकत्र केली आणि हे सगळं कोण करत असे, त्या काळामध्ये राजवंशांची वर्णनं आणि निरनिराळ्या प्रकारची माहिती ही सूत, मागध आणि बंदी, आपण ते म्हणतो ना आपण जेव्हा रामायण वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला मागध, सूत, बंदी यांचं वर्णन येतं की त्या बंदीजनांनी, त्या भाटांनी, त्या चारणांनी त्या ठिकाणी गायन केलं, स्तुती केली, विषय मांडला. तर त्यांनी असं म्हटलंय की यांच्याकडे ते कार्य होतं आणि या लोकांनी पुराणांचा संग्रह त्यांच्याजवळ असे आणि या लोकांनी तत्कालिक राजाची सेवा करून हा विषय जपला होता, साठवला होता आणि निरनिराळ्या राजांच्या पराक्रमाची गाथा त्यांच्याकडे एकत्र होती. म्हणजे किती काळापासूनचा संग्रह होता आपण कल्पना करा. आणि त्यांनी म्हटलं की हा जो देवदेवतांच्या विषयी ऋषी राजे यांच्या वंशावळी ठेवणं, नंतर महात्म्यांचं काव्यद्वारा, जसं आज आपण महाकाव्य रचतो, सावरकरांवर महाकाव्य लिहिलं, प्रभू रामचंद्रांच्यावरती महाकाव्य झालं, अशी अनेक अभिजात महाकाव्य कालिदासापासून सगळ्यांनी रचली आहेत, तशी महाकाव्य ते रचत असत आणि तो त्यांच्या राजपुरुषांच्या गुणांचा सनातन ठेवा ते जतन करून ठेवत असत. म्हणजे आपण वेदकाळापासून जर कल्पना केली तर एका बाजूला यज्ञसंस्था आहे, एका बाजूला वैदिक आहे, ब्राह्मण आहेत, दशग्रंथी ब्राह्मण आहेत,
स्मृतिग्रंथांचा विचार करणारा आणि काळाप्रमाणे स्मृती निर्माण करणारा ऋषीवर्ग आहे आणि त्याच वेळी समाजाला प्रबोधन करणारा पुराणिक पण आहे. तो पुराण सांगणारा पण वर्ग आहे आणि ते आपल्या वैदिक ऋषी जशी आपल्या सूक्तातून देवतांची उपासना करत असत तसं समाजातल्या श्रेष्ठ पुरुषांच्या बद्दल त्यांचा महिमा गाण्याचं काम या माध्यमामधून हे मागध हे बंदी किंवा हे सूत करत असत. आणि त्यामुळे ह्या नरांच्या गाथा समाजातल्या लोकांच्या गाथा सांगतात म्हणून याला नारशंसी गाथा असं वर्णन त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. वेदकाळामध्ये यज्ञसंस्था प्रभावी होत्या. वर्ष वर्षभर अश्वमेध यज्ञ चालत असत. 12-12 वर्षांचं यज्ञाचं सत्र असे. अशा यज्ञ मंडपामध्ये या सूतांना बोलावलं जाई आणि त्यांनी तिथे जायचं आणि या आख्यानं सांगायची. त्या आख्यानांना परिप्लव आख्यानं अशी संज्ञा होती की रंगवून आख्यान सांगायचं. माणसाचं मनोरंजन झालं पाहिजे. जसा आज आमचा कीर्तनकार आहे त्याला कोणतंही एखादं आख्यान फार रंजक करून सांगणं ही त्याच्याकडे हातोटी असावी लागते, तसे ते मोठे ऋग्वेद काळापासून हे परिप्लव आख्यानं सांगण्याचा प्रघात होता असा इथे उल्लेख आहे. म्हणून पुराणांच्या रचनेचा आरंभही ऋग्वेद काळचा म्हणजे अनादि आहेत. इथे त्यांनी आधीच आपण सिद्ध केलं आहे की वेदांच्या बरोबरच पुराणं निर्माण झाली. त्याच्यानंतर त्यांनी 12-12 वर्षांच्या सत्रामध्येही या अशा प्रकारे पुराणं गायली जात असत आणि समाजामध्ये पौराणिक संस्कृती किंवा पुराणांनी सांगितलेला विषय किंवा तत्त्वज्ञान समाजात रुजलेलंच होतं. म्हणजे समाजामध्ये काही फक्त आज ज्या प्रकारची टीका ह्या वैदिक धर्मावर केली जाते की सगळं जे ज्ञान आहे ते ह्या ब्राह्मणांनी आपल्या ठिकाणी एकत्र करून ठेवलं, ज्याला वेदाचा अधिकार आहे असा फार सीमित वर्ग ठेवला आणि तो फक्त ज्ञानी राहिला हा अज्ञानी राहिला असं मुळीच नाही आहे. हा सगळ्या समाजाला वेदामध्ये जे आहे त्याचं ज्ञान खुलेपणाने प्राप्त होतं. किंबहुना आजही बघितला तर वेद समाजामध्ये जितका अभिसरित झाला आहे त्याच्यापेक्षा पुराण अधिक अभिसरण झालेलं आहे. आणि तेव्हाही असंच होतं, समाजातला सर्व वर्ग हा पुराणाच्या ठिकाणी आकृष्ट होता, पुराणांनी ज्ञान करून घेत होता. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की ह्या यज्ञसंस्थेमध्ये तर ही दोन्ही माणसं एकत्र असत. जसं आज आपल्या कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही बघा, कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत असले तर सकाळी प्रवचनं असतात, काही वेदमंत्रांचं पठण असतं, सकाळी यज्ञ होतो आणि जिथे यज्ञ चालू असतो तिथे दुपारी पुराण असतं, तिथे दुपारी कथा कीर्तन असतं. यज्ञसंस्थेमध्ये वेद आणि पुराण हे दोघे एकत्र उपलब्ध आणि उपस्थित असत. दोघांचं महात्म्य एक सारखं होतं. पुराणं सर्व शास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम म्हणाले, सर्व शास्त्रांना धरून असलेलं हे जे पुराण आहे ते पहिल्या प्रथम ब्रह्मदेवाने निर्माण केलं. म्हणजे पुराणाचा निर्माता कोण किंवा द्रष्टा कोण तर ब्रह्मदेव आहे. त्यांनी पहिल्यांदा निर्माण केलं. त्याच्या पुढे काय झालं, व्यासांनी जशी वेदांची व्यवस्था लावली तसं भगवान व्यासांनी ही जी ब्रह्माची म्हणजे ब्रह्मदेवाची ही जी संग्रहित पुराण गाथा आहे, वेगवेगळ्या प्रकाराने संग्रह होता त्याचा, ती घेतली. त्याच्यामध्ये ह्या राजवंशाच्या कथा आहेत, गाथा आहेत, आख्यानं आहेत. समाजामध्ये उपलब्ध असलेला जो जो ज्ञानाचा भाग आहे, शास्त्र आहेत, कला आहेत, पुराणं आहेत, ज्याला आता आपण पुराण म्हणतो, पण त्या प्रकारे ज्या सनातन पुराण म्हणजे सनातन आलेल्या कथा आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून या सगळ्यांचा आश्रय करून ही सगळी उपकरणं ही सगळी साधनं एकत्र केली आणि व्यासांनी आपल्या ठिकाणी 18 पुराणांची निर्मिती केली. हा सगळा जो भाग होता, सगळा कथावस्तूंचा भाग, आणि त्याला एकत्र करून त्यांनी पुराण निर्माण केली. आता ह्या पुराणांच्या ठिकाणी काय असतं किंवा व्यासांनी या पुराणांच्या मध्ये काय काय संग्रहित केलं त्या ठिकाणी त्यांनी आपले काही भाग इथे प्रकट केलेत. त्यांनी असं म्हटलंय की ह्या पुराणांच्या मध्ये आख्यान म्हणजे आख्यान कशाला म्हणायचं, जे जो वक्ता ते आख्यान करतो आहे सांगतो आहे त्या वक्त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, ते पाहिलं आहे आणि त्यांनी ते रचलंय आणि त्यांनी ते लोकांना सांगितलंय की हे बघा हे मी पाहिलंय म्हणून हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे
अगदी पहिलं प्रमाण आहे ज्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो ते. नंतर उपाख्यान. आता मी ह्या गावात राहते आणि बंगालमध्ये काही घडलं आहे, बंगालमधली व्यक्ती माझ्याकडे आली आहे, ती इथे आल्यानंतर जेव्हा आपल्याला सांगते आहे की मी बंगालमध्ये अमुक एक गोष्ट पाहिली, त्या ठिकाणी मी त्याचा अनुभव घेतला, असे असे ग्रस्त, अशी अशी परिस्थिती, असं असं घडलं, हे जेव्हा त्यांनी येऊन सांगितलं, त्याचं कथन केलं, तेव्हा त्याचं श्रवण करून त्याच्यावरून आख्यानं सांगणं, त्याला उपाख्यानं असं म्हणतात. त्यांनी सांगितलं अशी उपाख्यानं त्याच्यामध्ये एकत्र केली आणि नंतर गाथा, वेद, ब्राह्मण, उपनिषद याच्यामध्ये ज्या प्राचीन कथा आहेत, वेदामध्ये कथा आहेत, उपनिषदांमध्ये कथा आहेत, कितीतरी कथा आहेत उपनिषदांमध्ये सुद्धा, आणि अशा ज्या ब्राह्मणांमध्ये कथा आहेत, त्या ज्या कथा आहेत ज्याच्यामध्ये राशा म्हणजे राजांच्या असामान्य शौर्याची, त्यांच्या दानशूरतेची, त्यांच्या ठिकाणी असलेल्या धर्माच्या आचरणाबद्दलच्या आग्रहाची अशी जी जी काही वचनं आहेत ती एकत्रीकरण करून त्याच्या त्या राजस्तुतीविषयक ज्या कथा आहेत त्या गाथा ह्या रूपामध्ये समाविष्ट करून त्यांनी तेही पुराणांमध्ये अंतर्भूत केलं. त्याचं कारण आहे की त्यावेळी त्या लोकांना असं वाटलं की हा इतिहास पुढे गेला पाहिजे, तो टिकला पाहिजे, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांना तो कळला पाहिजे. दुसरा कल्पशुद्धी असं म्हटलं आहे, त्याविषयी लोकांच्यामध्ये काही थोडासा संभ्रम आहे की कशाला कल्पशुद्धी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्या विषयावरती फारसं चर्चा करून काही लिहिलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलं आहे की श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र, सदाचार आणि संस्कार या संदर्भामध्ये जे जे काही लिखाण आहे त्या लिखाणाचं सार काढून त्यांनी कल्पसूत्र म्हणून पुराणांच्यामध्ये अंतर्भाव केला. म्हणजे पुराणांमध्ये काय काय अंतर्भूत झालं, आख्यान, उपाख्यान, गाथा आणि कल्प या चारांनी मिळून पुराण संपन्न झालं. आता ह्या सगळ्याचं व्यासांनी आपल्याकडून पुराणसंहिता तयार करून त्याचं सुसूत्रीकरण केलं आणि रोमहर्षण नावाचा जो सूत आहे तो व्यासांचा प्रमुख शिष्य होता. नारद पुराण पण ह्यांनीच सांगितलं आहे बरं का, नारद पुराणही रोमहर्षणाचंच आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतः व्यासांनी त्याला आपल्या पुराणाच्या ज्या संहिता आहेत त्या त्याला शिकवल्या. श्री

या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 6 जून. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असं वाटलं तरी त्याच्या खाली पाणीच असतं. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहतं. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरं मानतो, मायेला असत्य मानलं की ब्रह्माला सत्यत्व येतं. आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असं समजतं तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला

आणि शेवटी देहच मी असं म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारं ते म्हणजे परमात्मा स्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं याला अनुसंधान म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असं अंगी मूर्ण ही शेवटची पायरी होय. जे जे घडतं त्याचा कर्ता परमात्मा आहे. मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वाटणं यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. आणि आलं तर भोगलं, गेलं तर सोडलं हे सहज कर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेलं कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेलं कर्म त्याला निरासक्त कर्म असं म्हणतात. अमुकच फळ मला मिळावं ही वृत्ती सोडणं याचं नाव निरासक्ती होय. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होतं ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होतं ते ज्ञान समजावं. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचं ध्येय एकच असतं. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असं माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य होय. आपली बुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होतं आणि म्हणूनच सर्व साधनांचं सार भगवंताचं नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा. आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत. दशक तिसरा समास दहावा आपला चालू आहे. वैराग्य निरूपण नाव आहे. हा जो समास आपण पूर्ण करणार आहोत. समर्थाने सगळं विस्तृत सांगितलेलं आहे याच्यामध्ये. जेथे वासना झोंबो न पडे तेणीची अपाये दुःख जडे. ज्या ठिकाणी वासना नाना प्रकारच्या झोंबतायत, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे मग दुःखच. कारण सगळ्याच गोष्टी काही लगेच प्राप्त होतात असं नाही, आणि मग वाटायला येतं ते दुःख. म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. किती गोष्टी ह्या समासात समर्थाने सांगितल्यात बघण्याजोगं आहे. सुखी व्हायचंय ना, विषय वासना मोडा. सहज समोर विषय आला असेल ठीक आहे, योग्य जर असेल तर घ्यायला हरकत नाही आहे, परंतु ती वासना नको. मन त्याच्या मागं धावता कामा नये. तसं जर झालं तर सुखाचा जीव आपण दुःखात घालतो असं होतं. म्हणून विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख. म्हणून विषयापासून जे जे सुख असत ते परम दुःखाला कारण होत. सुख आहे आपल्यापाशी. आपल्या जवळच सुख आनंद आपण विषयाच्या अंगाने घेत असतो हे नीट कळलं पाहिजे. हे जर कळलं तर विषयापासूनही सुख मिळतं आणि विषय नसतानाही सुख मिळतं. पण हे जर लक्षात आलं नाही तर मात्र विषयापासूनच सुख होतं अशी आपली कल्पना होते, आणि तो मिळाला नाही की दुःख होतं. म्हणून पूर्वी गोड अंती शोक नेमस्थ आहे. म्हणून विषयाच्या मागे लागला तर पहिल्यांदा ते गोड वाटतं आणि परिणाम शोकामध्ये होतो. गळगिळीता सुख वाटे, बोलून घेता घसा फाटे. मासा गळाला पकडायला लागतो, त्या गळाला काहीतरी आमिष लावलेलं असतं, ते घेण्यासाठी मासा त्या गळाला पकडतो. त्याला पहिल्यांदा गोड वाटतं, पण गोळ ओढला की घसा फाटे. का ते बापुडे मुर्गा आपटे चारा घेऊन पळता. किंवा हरिण जे आहे ते चारा घेऊन पळत असतं त्याच्या पाठीमागं, त्याला वाटतं त्याच्यात आनंद आहे, पण येतो बाण कुठून तरी. लक्षात घेतलं पाहिजे की जे आपण करतो आहोत त्याच्यामध्ये खरोखरच सुख आहे का लक्षात आलं पाहिजे. तैशी विषय सुखाची गोडी गोड वाटे परी ते कुडी. विषय सुखाची गोडी खरी आहे, चांगली आहे असं वाटतं, पण ती खोटी आहे. म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. रघुनाथाच्या ठिकाणी आवड निर्माण झाली पाहिजे. नुसतं कोणीतरी सांगितलंय म्हणून पूजा अर्चा चाललेली आहे, नामस्मरण चालले, माळा ओढतायत असं उपयोगी नाही. मोठ्या प्रेमाने अत्यंत आवडीनं रघुनाथाचं नाव आलं पाहिजे. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर जे श्रोते समोर बसलेले आहेत, शिष्य आहेत, त्यांचं कुठंतरी अंतःकरण हल्लं आणि तो विचारतो, ऐकोनी बोले भाविक कैसे निघडे जी सार्थक. हे सगळं ऐकलं नरजन्माचं सार्थक व्हावं असं वाटत आहे. काय केलं असता हे सार्थक होईल, कैसे निघडे जी सार्थक सांगा स्वामी. स्वामी मला सांगा की काय केलं असता सार्थक घडेल. यमलोक चुके जेणे, ज्यामध्ये ज्या केलं असताना यमलोकाच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत आणि आनंदरूप होऊन जाऊ, असं होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगा. ह्याचा अर्थ कुठंतरी लक्षात येत आहे की आपलं चुकत आहे आणि आपल्या बरोबर मार्गाने जावं लागत आहे. अशा मुमुक्षू अवस्थेमध्ये लक्षात येतं की आपण बद्ध जे होऊन राहिलेलो संसारामध्ये त्याच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून तो पुढे प्रश्न विचारतोय, देवाशी वास्तव्य कुठे. ज्या देवाला तुम्ही धरायला सांगता आहे त्याचं वास्तव्य कुठं आहे, कुठं असतो तो, त्याचं मुक्कामाचं ठिकाण काय आहे, तो माझं कैसे नाही भेटे, तो आहे कुठं आणि मला भेटेल कसा, तो मला भेटावा यासाठी मी काय करायला पाहिजे, कोणता मार्ग धरायला पाहिजे. दुःखमूळ संसार तुटे कोणे परी स्वामी. हा संसार दुःखमूळ जो आहे तो जर तुटायला हवा असेल तर काय करायला पाहिजे तेही मला सांगा. धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती, ऐसा उपाय कृपा मूर्ती मज दीनास करावा. हा दीन झालेला आहे, सद्गुरु चरणी शरण आलेला आहे आणि विचारतो आहे, भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकावी अशी माझी इच्छा आहे, असं जर असेल तर त्याचा उपाय काय ते सांगा. त्या सोपी गोष्ट आहे का, भगवत प्राप्ती व्हायची आणि अधोगती चुकायची. काही एक साधना केल्यानंतर अधोगती चुकून ऊर्ध्वगती कदाचित येईल, पण भगवत प्राप्ती हा जो शेवट आहे, हे जे साध्य आहे, त्या साध्यासाठी उदंड साधना करायला लागते, अनेक जन्म करावी लागते. पण निदान त्या दिशेनं जायचं एवढं जरी कळलं तरी देखील त्याला मार्ग मिळाला असं होईल आणि त्या दिशेनं चालायला लागेल. परंतु बुद्धीच त्याला होत नसेल जर त्या जीवाला, तर मात्र त्याचं
आयुष्याचा नाश आहे, काहीच उपयोग नाही, नरजन्म प्राप्त होऊन देखील फुकट गेला असं म्हणावं लागेल। शिष्याची ती अवस्था दयनीय अवस्था आहे, तो दीन झालेला आहे असं बघून वक्ता म्हणे, हो एक भावे भगवत भजन करावे। तू हे सगळं विचारतोयस ना भगवत प्राप्तीसाठी काय करावं म्हणून, एक भावानी एकनिष्ठ होऊन एकच एक आयुष्यात मिळवायचं असं ठरवून भगवत भजन करा, तेने होईल स्वभावे समाधान। तुला समाधान जर हवं असेल तर भगवत भजन कर, भगवत भजनाने तुला सहज समाधान प्राप्त होईल। छोटी माणसाला समाधान हवं असतं, अनेक गोष्टी झाल्या तरी केव्हा विचारलं कसं काय आहे काय नाही, समाधान आहे आनंद आहे असं जर वाटायला हवं असेल तर त्याच्यासाठी भगवत भजन करणं हेच आवश्यक आहे असं संत पुन्हा पुन्हा सांगत असतात। त्यांनी सांगितलं भगवत भजन करावं, पुन्हा श्रोत्याला प्रश्न आला, पुन्हा शिष्य विचारतो आहे कैसे करावे भगवत भजन, भगवत भजन करा असं तुम्ही म्हणता मला ते पटलेलं आहे, त्याचं महात्म्य लक्षात आलेलं आहे, पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कुठे ठेवावे हे मन। भजन जे करायचे ते काही नुसतं देहाने कृती करायची नाहीये, मन त्याच्यामध्ये आलं पाहिजे। तर हे मन कुठं ठेवायचं आहे, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे, भगवत भजन कसं करायचं आहे काय करायचंय हे तुम्ही मला नीटपणाने सांगा। ऐसा म्लान वदने बोले, चेहरा पडलेला आहे, डोळ्यात अश्रू आलेले आहे, काकुळ तिला आलेला आहे, आर्त झालेला आहे, आणि तो म्लान वदने बोले धरिली सदृढ पावले। आपण हे पावलं धरतो कुणाचे तरी धरतो, काहीतरी आपल्याला हवं असतं आणि त्याच्यासाठी कुणाचेही पाय धरायला तयार होतो, इथं नाहीये, इथं भगवत प्राप्ती अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी पावलं धरतो आहे ती समर्थांसारख्या महान भक्ताची, सद्गुरूंची, सद्गुरूंची पावलं धरलेली आहेत आणि कंठ सद्गतीत झालेला आहे, शब्द फुटत नाही आहे, आतून भाव उचंबळून आलेला आहे, अंतःकरण उचंबळून आलेला आहे आणि गळाले अश्रुपात, दुःख वाटत आहे, आतापर्यंत जीवन तसंच गेलं त्याचा पश्चाताप होतो आहे, पश्चातापाने डोळ्यात अश्रू येत आहेत, कंठ भरून आलेला आहे, चरण घट्ट धरलेले आहेत आणि त्यांना प्रश्न विचारतोय की मी काय करू आता सांगा, भगवत भक्ती कशी करायची ती मला सांगा, भगवंत कुठे आहे तो सांगा। देखोनी शिष्याची अनन्यता भावे ओळला सद्गुरु दाता, शिष्य आपल्याशी अनन्य झालेला आहे, त्याच्या लक्षात आलं कुठं नाही इथंच आपल्याला काय ते मिळण्यासारखं आहे सद्गुरूंच्या चरणाशी, असं जेव्हा तो अनन्य झालेला आहे असं पाहिल्यानंतर सद्गुरु दाता समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे। त्यांना सद्गुरु कसे असतात, समर्थ असतात आणि उदार असतात, तसं इथं समर्थ आहेत आणि दाता आहेत। भावे ओळला, शिष्याचा भाव पाहून त्याच्यावर प्रसन्न होत आहेत। स्वानंद तुंबळेला आता पुढील समासी, आणि त्यामुळे स्वानंद आहे जो आपलाच आनंद आहे तो आता भरभरून कसा येईल ते आता पुढच्या समासात सांगितलेले आहे। तर पुढच्या समासात जे सांगितलेले आहे तर पुढचा दशकही आहे आणि समास आहे दशक चौथा आणि समास जो आहे त्याच्यामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे। जे वैरागी निरूपणाचा हा समास झाल्यानंतर जी भक्ती करायला पाहिजे असे समर्थ सांगतात ती भक्ती कशा प्रकारची भक्ती आहे, ती नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णु व श्रवण स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी जी श्रवणापासून आत्मनिवेदनापरची भक्ती आहे ही भक्ती कशी करायची आहे ते सांगण्यासाठी समर्थाने प्रत्येक भक्तीच्या प्रकारावर एक एक एक एक समास घेतलेला आहे। आणि ह्या भक्तीच्या मार्गाने गेला असता आत्मनिवेदनापर्यंत गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते, ह्याचा अर्थ स्वयमेव तो जो शिष्य आहे तो जो साधक आहे तो भगवंताशी मिळून जातो, एकरूप होऊन जातो। भक्तीनं देखील भगवंताशी मिळून जायचं आहे, ध्यानाच्या अंगाने देखील जीव शिवाशी मिळून जायचं आहे, ज्ञानाच्या अंगाने तोच मी आहे असा सोहम बोध करून घ्यायचा आहे, ज्याची जी प्रकृती असेल त्या त्याप्रमाणे त्यांनी जायचं आहे, पण सर्व मार्ग हे बरोबरीने चालायचे। ध्यानाच्या मार्गाने गेलो तरी भक्ती पाहिजे, ही भक्ती नवविधा करायची असली तरी त्याला ज्ञान आवश्यक आहे, योग आवश्यक आहे, अशा तऱ्हेनं ही वाटचाल कशी करायची आहे हे या समासात पुढच्या सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढचे समास जे आहेत
आणि पुढचा दशक जो आहे तो आपण घेणार आहोत. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृहद्कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे।

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारदन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता बिंबळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्री सिद्धशिव गोरक्षनाथ यांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले मिलिंदनाथ यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. दादा, नमस्कार.
4: नमस्कार.
3: मागच्या भागात तुम्ही आम्हाला शिवानं, आत्मबलाने श्री सिद्धशिव गोरक्षनाथ म्हणून स्वतःला कसं अवतीर्ण केलं हे सांगितलं.
4: हो हो.
3: पण श्री सिद्धशिव गोरक्षनाथ पृथ्वीवर गोरक्षनाथ म्हणून कसे आले याची पण एक वेगळी कथा आहे ना.
4: हो हो.
3: तर ती आम्हाला सांगा.
4: नक्की. मच्छेंद्रनाथ जे त्यांचे गुरु होते ते एकदा गावातून एका चाललेले होते. एका घराच्या समोर त्यांनी भिक्षा मागितली. त्या घरातून एक स्त्री बाहेर आली, तिने भिक्षा त्यांना जोडीत घातली. तिच्या चेहऱ्यावरती खूप त्यांना दुःख आणि नैराश्य दिसलं. म्हणून त्यांनी विचारलं की माते तू का निराश आहेस, काय झालं मला सांग. तेव्हा ती म्हणाली की खूप वर्ष झाली माझं लग्न होऊन, पण मला काही मूल बाळ नसल्यामुळे मी अतिशय दुःखी आहे आणि त्यामुळे माझा संपूर्ण परिवार पण दुःखी आहे. तर मच्छेंद्रनाथांनी तिला स्वतःकडची एक राख होती ती हातावरती ठेवली आणि सांगितलं की ही राख जी आहे ती तू पाण्यामध्ये घाल आणि पिऊन टाक, तुला नक्की अतिशय देदीप्यमान असा पुत्र होईल आणि तो तुला अतिशय सुख देईल. पण 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन आणि तुझ्या त्या पुत्राला माझ्या बरोबर घेऊन जाईन. स्त्रीने विचार केला, 12 वर्ष तर 12 वर्ष, पण आपल्याला पुत्र सुख तर लाभेल. ती तयार झाली आणि मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. त्यानंतर त्या स्त्रीच्या आजूबाजूच्या ज्या बायका आहेत त्या तिला भेटायला आल्या आणि घडलेला प्रकार त्या स्त्रीने त्या सगळ्या बायकांना सांगितला. तर बायका म्हणाल्या, अगं कोण होता तो साधू किंवा योगी आपल्याला माहिती नाही, त्यांनी त्या राखेमध्ये

0: मिसळलेला असेल, भानामती केली असेल, काही केलं असेल, तर कशाला तू ते पितेस? तर तू ते उचल आणि टाकून दे.
1: बर.
0: तर या गोष्टींमुळे ती स्त्री घाबरली आणि तिने ती राख उचलली आणि घराच्या बाहेर येऊन तिथे एक उकिरडा, म्हणजे आपण जिथे सगळं शेण साठवतो,
1: शेण्या केलेल्या असतात,
0: गोवऱ्या केलेल्या असतात, लाकडं ठेवलेली असतात, अशी जी जागा असते त्याच्यामध्ये ती तिने टाकून दिली. नंतर ती विसरूनही गेली. तर अशी 12 वर्ष मध्ये निघून गेली आणि 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथांनी सांगितल्याप्रमाणे ते त्या गावामध्ये पुन्हा आले. त्या स्त्रीच्या घराजवळ आले आणि अलख निरंजनचा त्यांनी पुकारा केला. ती स्त्री बाहेर आली घराच्या, त्या योगींना बघून नमस्कार केला. तर मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुला आठवत असेल मी 12 वर्षापूर्वी सांगितलं होतं तुला पुत्र जो झालेला असेल तो घ्यायला येणार आहे, तसा मी आलो आहे, तर तो पुत्र माझ्या हवाली कर आणि मग मी निघून जातो. तर ती स्त्री म्हणाली की योगीराज, मी ती राख काही खाल्ली नाही कारण की मला आजूबाजूच्या स्त्रियांनी घाबरवलं होतं. तर मच्छिंद्रनाथ अतिशय क्रोधित होतात आणि म्हणतात की अगं, तुला एवढा दिव्य पुत्र मी दिला होता पण तू शंका घेतलीस आणि तुझ्या पोटी आला असता तो होऊ दिला नाहीस. ते त्या स्त्रीला विचारतात की तू ती राख कुठे टाकलीस. ती सांगते की मी शेणी लावतात तिथे टाकली. तर त्या दिशेला बघून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथन हाक मारतात की गोरखनाथ बाहेराव, आणि त्या ढिगाऱ्यातनं गोरक्षनाथ जे आहेत बालकाच्या स्वरूपामध्ये बाहेर येतात. अतिशय तेजस्वी, अतिशय सुंदर, अत्यंत ज्ञानी असं त्यांच्या चेहऱ्यावरून ते तेज ओसंडून वाहत असतं आणि ते येऊन मच्छिंद्रनाथांना नमस्कार करतात. आता तो इतका सुंदर बालक बघून त्या स्त्रीतलं जे ममत्व आहे ते जागृत होतं. ती त्या मुलाला जवळ घेते आणि रडायला लागते की मी कशी चूक केली, शंका घेतली, पण आता तुम्ही हे बालक माझ्यापाशीच ठेवा. मच्छिंद्रनाथ म्हणतात की तू तुझ्या चुकीमुळे 12 वर्ष हा पुत्र तुझ्यापासून लांब ठेवलास, तर आता त्याची वेळ आलेली आहे जगाला प्रकाश दाखवण्याची, आत्मज्ञानाची जाणीव देण्याची. तर हा बालक आता तुझ्यापाशी मी ठेवू शकत नाही. त्याला ते म्हणतात की चलो गोरख निकलते हैं. तर 12 वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला असता तर तो आज 12 वर्षाचा झाला असता.
1: बरोबर.
0: तर तो त्याच वयाचा तिथून बाहेर येतो. तर त्या स्त्रीनी ती राख गाईच्या शेणाच्या मध्ये टाकलेली असते, तिथून ते बालक रूपात बाहेर येतात, म्हणून त्याला गोरक्षनाथ असं नाव दिलं अशी कथा सांगितली जाते. पण मुळात गोरक्ष म्हणजे गो म्हणजे मूळ आणि रक्ष म्हणजे रक्षण करणारी शक्ती, त्यांचा नाथ, म्हणून गोरक्षनाथ असं नाथांनी जे मला सांगितलेलं आहे त्यांच्या नावाचं रहस्य ते असं आहे. आणि अशा कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. पण नाथांचा जन्म हा गर्भातनं झालेला नाहीये. सगळ्या नाथांचा जन्म हा वेगवेगळ्या पद्धतीने झालाय, पण तो देहातनं म्हणजे स्त्री देहातनं गर्भातून झालेला नाहीये. गर्भवासी असा आपण जे उल्लेख करतो, गर्भामध्ये येणं म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणं, ही स्थिती या अवतारांमध्ये आपल्याला दिसत नाही.
1: बरोबर.
0: पुढे मग ते मच्छिंद्रनाथांच्या बरोबर गेले आणि कशी त्यांनी साधना केली आणि काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या तो खूप अतिशय इंटरेस्टिंग भाग आपल्याला वाचायला मिळतो.
1: नक्कीच. खूप छान वाटलं ही कथा ऐकून. आणि मला वाटतं ही कथा नाथ परंपरेची महत्वाची कथा आहे, गोरक्षनाथाच्या जन्माची. ही सगळ्याच भारतीयांना माहितीच आहे. आता मी तुम्हाला पुन्हा अशी विनंती करणार आहे की नाथजींनी जे तुम्हाला वन लायनर सुंदर विचार पाठवलेले आहे त्यातलं एक आम्हाला ससंदर्भ स्पष्टीकरण असं तुम्ही द्यावं.
0: नक्की. डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ, ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ.
1: मला ना दादा काय गंमत वाटते माहितीये का, की आपण साधारणपणे कल्पना करतो तर नाथ म्हणजे अगदी पुराणात असं जुनं काहीतरी असेल असं वाटतं, आणि हे तर एकदम सुंदर इंग्लिश मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे, याची पण मला गंमत वाटते.
0: वैश्विक जो पसारा आहे विश्वाचा तो अनंत काळापासून आहे.
1: बरोबर.
0: आणि तिथे नवीन जुनं असं काहीच नाही. तिथे नित्य नूतन अशी संकल्पना आहे. काही जुनं नाही आणि काही नवीन नाही. ते अस्तित्वात होतं आहे आणि राहणार आहे. त्याची फक्त जागृती किंवा ते उजागर होण्याची परिस्थिती आहे किंवा तो जो काळ आहे तो आपल्या समोर येतो तेव्हा असं वाटतं की अरे हे सगळं नवीन आपल्याला कळलेलं आहे.
1: बरोबर.
0: तर कुठलीही भाषा असेल, फक्त इंग्लिशच नाही तर कुठली संस्कृत असेल, संस्कृत ही तर सगळ्या भाषांची जननी असं म्हटलं जातं. बाकीच्या सगळ्या लँग्वेजेस आहेत, भाषा आहेत, त्या चिरंतन कालापासून आहेतच.
1: बरोबर.
0: तर काळानुसार त्या आपल्या समोर येतात, नाहीशा होतात पुन्हा येतात हे चक्र चालू राहत. आपल्याला वाटतं आपण 21व्या सदी मध्ये आहोत, आपण मॉडर्न आहोत, आपल्यापेक्षा मॉडर्न जमाने याच्या आधी येऊन गेलेले आहेत आणि पुढे अजून येणार आहेत. हे सगळे येतील, राहतील, काही काळ नष्ट होतील आणि पुन्हा नव्याने आपल्या समोर येताना दिसते.
1: मला असं वाटतं की सध्या जे आपण म्हणतो सध्याची जी पिढी आहे त्यांना जी भाषा कळते जास्त करून त्या भाषेत त्यांनी सांगितलंय याची मला मजा वाटते, छान वाटतं. म्हणजे
0: नाथांच्या काळातली भाषा जर तुम्ही बघितली म्हणजे त्यांनी जेव्हा गोरक्षनाथ म्हणून अवतार घेतला तेव्हा जी भाषा त्यांनी लिहिलेली आहे त्याच्यात संस्कृत प्रचुर पण आहे किंवा एमपी यूपी या त्या तिकडची जी बोली भाषा आहे त्याच्यात लिहिलेली पण आहे.
1: अगदी बरोबर. सिद्ध सिद्धांत पद्धती पुस्तक आहे त्याच्यात पण तशीच भाषा आहे.
0: नाथवाणी जी आहे तर त्यांची भाषा त्या त्या काळातल्या लोकांना कळावी म्हणून त्यांनी तशी रचना केलेली आहे. जसं ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये संस्कृत सामान्य लोकांना समजत नव्हतं म्हणून त्यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिले ती भाषा आज आपल्याला कळत नाही तर त्या त्या काळातल्या लोकांना कळावी म्हणून ते जे अवतारी पुरुष येतात ते त्या वेळच्या मॉडर्न पद्धतीने आपल्याला ते एक्सप्लेन करत असतात.
1: खरंच
0: आता इथे प्रूव्ह आणि इम्प्रूव्ह अशी जी गंमत केलेली आहे
1: मास्टरी मास्टरी
0: ती इंग्लिश मध्येच होऊ शकते म्हणून ते इंग्लिश मध्ये आलं. आता आपण जर आयुष्याकडे बघितलं प्रत्येक माणूस त्याच्या जीवनामध्ये तो कसा चांगला आहे कसा इतरांपेक्षा सुपिरियर आहे किंवा तो किती कामसू आहे किंवा तो कसा कॅपेबल आहे स्किलफुल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी तो समजा 2 रुपये असेल तर तो स्वतःला 8 रुपये किंवा 10 रुपये दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आहे त्याच्या क्षमतेपेक्षा
1: जास्त
0: दाखवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याच्यामध्ये जास्त क्षमता असतेच कदाचित नाही असतेच पण तो ती तेवढी एक्सप्लोअर करत नाही पण तो दाखवतो असं की मी ती एक्सप्लोअर केली आणि ती माझी क्षमता आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याच्या मनाने असं कायम घेतलेलं असतं की नाही माझ्या क्षमतेपेक्षा मला नाव असेल पैसा असेल सन्मान असेल किंमत असेल ही सगळी कमीच मिळते. 1-2% लोक सोडली तर बाकी सगळी माणसं जी आहेत ती याच दुःखानी ग्रसित असतात की त्यांची किंमत होत नाही त्यांचं चीज होत नाही किंवा ते ज्या क्षमतेचे आहेत त्याच्यापेक्षा त्यांना कमीच मिळत आहे. कोणी असं कधी म्हणताना दिसत नाही अरे माझ्या क्षमतेपेक्षा माझ्या लायकीपेक्षा मला जास्तच मिळालं कायम म्हणतो की अरे मला कमीच मिळालं मला कमीच लेखलं जातं वगैरे. तर इथे नाथ अगदी सोप्या पद्धतीने सांगतात जे आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी आहे की डोंट ट्राय टू प्रूव्ह युअरसेल्फ ट्राय टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ. आता याच्यामध्ये कसं आहे माझा खूप अभ्यास झालेला आहे असं मुलगा असतो तो आई वडिलांच्या समोर किंवा शिक्षकांच्या समोर पुस्तक काढून बसलेला आहे आणि घोकमपट्टी करतोय किंवा लिखाण करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांनी जर खरंच अभ्यास केला तर ऑटोमॅटिक त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली असते तर त्याला तर दाखवायची गरज पडत नाही की मी खूप अभ्यास करतोय. तुमच्या मार्कांवरून कळतं की तुम्ही इम्प्रूव्ह केलेला आहे की नाही. ओके नाही तुम्हाला प्रूव्ह वेगळं करायची गरज पडत नाही. एखादा खूप जाड माणूस असेल तो सगळ्यांना सांगतो की मी डाएट करतोय मी व्यायाम करतोय मी सकाळी उठतोय माझं एक रुटीन आहे पण हे सांगायची गरज नाही. जेव्हा तुम्ही ते रुटीन फॉलो करत असता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये घडणारे बदल असतात.
1: जेव्हा तुम्ही बारीक व्हाल तेव्हाच लोक मानतील.
0: तुम्ही इम्प्रूव्ह करायला लागलात तर ऑटोमॅटिक प्रूव्ह होतं. व्यक्ती प्रूव्ह करायला तेव्हाच जातो जेव्हा तो इम्प्रूव्ह करत नसतो. मग ते आपल्या स्वभावाच्या संदर्भात पण आहे की पहिलं आपण आपल्या स्वभावाकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. इथे आपण दुसऱ्याला सुधारण्यासाठी आलेलो नाही होतो. आपण स्वतःमध्ये सुधारणा करून स्वतःला अपग्रेड करण्यासाठी आलो आहोत.
1: आणि हे दादा खरंच आहे की मी किती चांगला आहे मी किती श्रेष्ठ आहे सांगण्यातच माणूस खूप एनर्जी घालवतो पण जो खराच श्रेष्ठ आहे आणि चांगला आहे तुम्ही जर का स्वतःमध्ये सुधारणा केली आणि तसे झालात तर त्याला स्वतःबद्दल बोलायची गरज नाही.
0: गरजच नाही.
1: जसं की सूर्याला बोलावं लागत नाही की मी तेजस्वी आहे माझ्याकडे बघा तर ते सत्यच आहे. असंच त्यांना म्हणायचं आहे ना.
0: अगदी अगदी. आणि मी सांगितलं होतं बघ तसंच झालं. हे जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही स्वतःला मी ग्रेट कसा आहे किंवा माझं सांगणं कसं बरोबर निघालं हे प्रूव्ह करण्यासाठीच हा सगळा अट्टहास असतो. तर आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत राहणे टू द पीक
1: बरोबर
0: ऑटोमॅटिक ते प्रूव्ह होणार आहे. तर रिलेशनशिप मध्ये असेल स्वभावामध्ये असेल आपल्या कलेत असेल आपल्या अभ्यासात असेल आपल्या कामात असेल सामाजिक देवाणघेवाणीमध्ये असेल जगण्याच्या प्रत्येक पैलूमध्ये आपण स्वतःला जर इम्प्रूव्ह करत राहिलो तर ऑटोमॅटिक प्रूव्ह होतं की तुम्ही बेस्ट आहात. तुम्हाला सांगायची गरज नाही.
1: मस्त.
0: आपण जर बारकाईने बघितलं तर फेल्युअर आपण कायम दुसऱ्याच्या खांद्यावरती ठेवत असतो आणि सक्सेस कायम आपल्या डोक्यावरती आपल्या खांद्यावरती
1: म्हणजे आपण डोक्यावर खापर कापड फोडणे दुसऱ्याच्या, है ना,
0: हो, तेव्हा आपण पहिलं आपल्याकडे बघायला शिकलं पाहिजे की ह्याच्यामध्ये फेल्युअर जे झाले ते माझ्यामुळे कुठल्या गोष्टींच्या चुकांमुळे झालेलं आहे, आणि सक्सेस असेल तर इट्स अ टीम वर्क, कायम कोणीतरी तुम्हाला मदतच करत असतं, आणि फेल्युअर मधून आपण शिकत असतो, सक्सेस मधून आपण फारसं काही शिकत नाही असं म्हटलं जातं, कारण सक्सेस आपली डोक्यात जाऊ शकते आणि मग तिथे काही इम्प्रुव्हमेंटला चान्स नसतो, पण फेल्युअर आपल्याला इम्प्रुव्हमेंटला चान्स देते. तर इथे नात काय सांगतात की त्या सक्सेस मध्ये सुद्धा तुम्ही नम्रपणाने हे बघा की इट्स अ टीम वर्क आणि ही कृपा आहे.
1: हो ना, तसं पाहायला गेलं तर किती एक साधं सोपं वाक्य आहे पण खूप काही अर्थ त्याच्यामध्ये आहे. कोणालाही या काळामध्ये सहज हे वाक्य ऐकून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे अगदी नेमकेपणाने समजू शकतं, आणि मला वाटतं हा नेमकेपणा आहे नाथांच्या कथनाची अत्यंत सुंदर शैली आहे.
0: अगदी खरं आहे.
1: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया आणि अशा एकेका वाक्याने आपण इम्प्रूव्ह होत राहूया. धन्यवाद.
0: वा
1: श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
4: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्रे यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींनी रामदास बुवांना क्षमा केली, त्यांचा उद्धार केला, गावातल्या लोकांना सुंदर दर्शन दिलं। सगळा गाव स्वामींभोवती जमा झाला होता। प्रत्येकाला वाटत होतं की स्वामींची नजर आपल्यावर पडावी, आपला उद्धार

0: फार व्हावा. रामदासी बुवा हात जोडून उभे होते. आपण केवढी मोठी चूक केली हे त्यांना सतत आठवत होतं, त्यामुळे त्यांचे हुंदके थांबत नव्हते. आपली लाज गेली ह्याची जाणीव सतत त्यांच्या मनाला टोचत होती. वेदसंपन्न परशुराम भट गोरे समोरच उभे होते. मठाला कुलूप घातलं तेव्हा ते हजर होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि बुवांची मान आणखी खाली गेली. स्वामींनी सर्वांना जवळ घेतलं, प्रत्येकाला आशीर्वाद दिला. गावातली एक वृद्ध स्त्री हातातल्या काठीच्या आधाराने लटलटत उभी होती. तिला स्वामींना भेटायचं होतं. गर्दी तर तुफान उसळलेली होती. स्वामींचं लक्ष त्या वृद्धेकडे गेलं. स्वामींनी वृद्धेला प्रेमाने हाक मारली, म्हणाले, माते पुढे ये, मागे कशाला उभी राहिलीस? स्वामींनी केवळ नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि वृद्धेच्या हातातली काठी गायब झाली. लटलटणारी मान स्थिर झाली. पायात अचानक ताकद आली. ती ताठ उभी राहिली आणि दृढ पावलं टाकत स्वामींपाशी आली. तिने हात जोडून नमस्कार केला. सर्वांना आश्चर्य वाटलं. वृद्ध स्त्री एकदम सुदृढ झाली होती. स्वामींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला. तिच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या. ती अचानक बोलू लागली, स्वामी, हिमालयात तुम्ही एका आसनावर बसला होता तेव्हा मी तुमच्यापाशी धावत आले. त्या जन्मी मी हरिणी होते. तुम्ही मला शिकाऱ्यापासून वाचवलं होतं. तेव्हा मला काही बोलता येत नव्हतं, परंतु आज हा मानवी जन्म तुमच्या कृपेमुळे लाभला. आज मी माझी कृतज्ञता व्यक्त करते. स्वामी, साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या. आता फक्त तुमच्या बोलवण्याची वाट पाहते. तुम्ही हाक मारली की लगेच धावत येणार. त्या क्षणी स्वामींनी पुन्हा हाक मारली, माते, तो बघ, तुझ्यासाठी वर आकाशात दरवाजा उघडला गेला आहे. ह्या दरवाजातून एकदा का आत गेलं की जीवसृष्टीत पुन्हा यायला नको. वृद्धेने आकाशाकडे पाहिलं. एक भव्य सुवर्ण दरवाजा उघडला गेला होता. त्या सुवर्ण दरवाजातल्या घंटा वाजत होत्या. वृद्धेने कृतज्ञतेने स्वामींना हात जोडले. आकाशाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून दोन ज्योती बाहेर पडल्या आणि आकाशाकडे वायू वेगाने झेपावल्या. स्वामींच्या चरणावर त्या क्षणी वृद्धेचा अचेतन देह पडला.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ज्याच्या मुखात अखंड नामस्मरण घुमत राहतं तो जीव सर्वात भाग्यवान, कारण परमेश्वर त्याच्या अवतीभोवतीच रेंगाळत असतो. त्या नामधारकाच्या सर्व गरजा परमेश्वरच पुऱ्या करीत राहतो. त्याचा योगक्षेम तोच चालवतो. नामाचा महिमा अगाध आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम, आता ठेवा प्रेम नामी कृपा करील चक्रपाणी.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया RN पराडकर यांच्या स्वरातलं एक दत्तपद.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 6 जून. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असं वाटलं तरी त्याच्या खाली पाणीच असतं. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहतं. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरं मानतो. मायेला असत्य मानलं की ब्रह्माला सत्यत्व येतं. आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असं समजतं तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी असं म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारं ते म्हणजे परमात्म स्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं याला अनुसंधान म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असं अंगी मूर्ण ही शेवटची पायरी होय. जे जे घडतं त्याचा कर्ता परमात्मा आहे. मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वाटणं यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. आणि आलं तर भोगलं, गेलं तर सोडलं हे सहज कर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेलं कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेलं कर्म त्याला निरासक्त कर्म असं म्हणतात. अमुकच फळ मला मिळावं ही वृत्ती सोडणं याचं नाव निरासक्ती होय. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होतं ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होतं ते ज्ञान समजावं. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचं ध्येय एकच असतं. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन दुसरा कमी करीन असं माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य होय. आपली बुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो.

स्मरणाने हे काम लवकर होतं आणि म्हणूनच सर्व साधनांचं सार भगवंताचं नाम हेच आहे। ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं। आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा। आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत गोरा कुंभार यांचा अभंग, संगीत यशवंत देव आणि स्वर रामदास कामत.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 21 श्री गणेशाय नमः। भगवान विष्णूंना लक्ष्मीने पुन्हा विचारलं, अधिक मासात कोणती स्नान केल्यास काय फळ मिळतं ते मला सांगा। भगवान विष्णू म्हणाले, अधिक मासात जो नित्य स्नान करतो त्याची पापे नष्ट होतात। सूर्योदयाच्या वेळी विधियुक्त स्नान करावं। 12 महिने रोज स्नान केल्याचं पुण्य त्याला मिळतं। गंगेत प्रयाग तीर्थावर अधिक मासात स्नान करावं। सरस्वती नदीच्या पाण्यात स्नान करावं, ते महापुण्यकारक आहे। ग्रहण समयी अनेक गायी दान केल्याने जे पुण्य लागते तेच पुण्य अधिक मासात नदीच्या शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते। सहस्त्रावधी ब्राह्मण भोजन केल्याने जे पुण्य लागते तेच अधिक मासात एकदा स्नान केल्याने मिळते। भगवान विष्णूंनी अनेक पुण्यकारक व्रतांपेक्षा अधिक मास स्नानाचे पुण्य जास्त आहे असं सांगितलं आणि लक्ष्मीने अधिक मासातील त्रिदिवसीय स्नानाचे महात्म्य त्यांना विचारले, तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, याविषयी एक कथा आहे, तीच मी तुला सांगतो। गोदावरी नदीच्या तीरावर पैठण नामक एक पुण्यक्षेत्र आहे। तेथे धर्मशर्मा नावाचा एक सदाचरणी विप्र राहत होता। तो विद्वान आणि भक्तिमार्गी होता। कालगतीने जेव्हा अधिक मास प्राप्त झाला तेव्हा त्याच्या मनात आलं, या महिन्यात रोज विधीपूर्वक स्नान करावं असं आहे, पण मला ते शक्य नाही। तेव्हा मी महिन्याच्या शेवटी 3 दिवस यथासांग स्नान करेन। मनात आल्याप्रमाणे ठरवून अधिक मासाच्या अंती 3 दिवस तो गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेला। स्नानानंतर त्याने पाण्याने कमंडलू भरून घेतला आणि तो आपल्या घराकडे परत चालला असता वाटेत त्याला एक प्रेतात्मा भेटला। त्याने त्याची दयनीय अवस्था पाहिली आणि त्याचे कल्याण करावे असे धर्मशर्माच्या मनात आले। त्या प्रेतात्म्याचे रूप फार भयंकर होते, पण धर्मशर्मा खरोखर धीराचा होता। त्याने त्या प्रेतात्म्याला त्याचे पूर्वकर्म विचारले, तेव्हा थोडा सुविचार सुचून त्या पिशाच्याने आपल्या पूर्वपापांचं सर्व वर्णन करून त्याला म्हटले की मी पापे भोगण्यासाठीच ह्या योनीत जन्म पावलो आहे। महाघोर नरक यातना मला आधीच भोगाव्या लागल्या आहेत। त्यावेळी धर्मशर्म्याने त्याला आश्वासन दिलं आणि आपल्या कमंडलूतील पाणी हातात घेऊन आपल्या 3 दिवसीय स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्याच्या उद्धारार्थ त्याच्या हातावर घातले। तो प्रेतात्मा त्या भयंकर योनीतून तात्काळ मुक्त झाला। त्याचा देह दिव्य झाला। त्याला स्वर्गात नेण्यासाठी उत्तम विमान आले। त्या विमानातून त्याच्या स्वागतासाठी अनेक अप्सरा आल्या होत्या। अशा प्रकारे अधिक मासात 3 दिवस पवित्र जलात स्नान केल्याचे पुण्य दिल्याने पिशाच्याला मुक्ती मिळाली आणि त्याचा उद्धार झाला असं भगवान विष्णूंनी सांगितलं। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 21वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, महिनाभर संकल्प करून रोज दानासाठी काही रक्कम बाजूला ठेवणे व महिन्याच्या शेवटी श्रीकृष्णाच्या मंदिरात ते धन अर्पण करणे. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग बिहाग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग बिहाग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

0: श्रोते हो, गदी माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: कृष्ण

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा।

श्रोते हो, सुधीर मोघे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे चंद्रशेखर गाडगीळ यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्रीसिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधा वर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. दशक तिसरा समास दहावा आपला चालू आहे. वैराग्य निरूपण नाव आहे. आज समास आपण पूर्ण करणार आहोत. समर्थाने सगळं विस्तृत सांगितलेलं आहे याच्यामध्ये. जेथे वासना झोंबो न पडे तेणीची अपाये दुःख जडे. ज्या ठिकाणी वासना नाना प्रकारच्या झोंबतायत, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे मग दुःखच. कारण सगळ्याच गोष्टी काही लगेच प्राप्त होतात असं नाही, आणि मग वाटायला येतं ते दुःख. म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. किती गोष्टी ह्या समासात समर्थाने सांगितल्यात बघण्याजोगं आहे. सुखी व्हायचंय ना, विषय वासना मोडा. सहज समोर विषय आला असेल ठीक आहे, योग्य जर असेल तर घ्यायला हरकत नाही आहे, परंतु ती वासना नको. मन त्याच्या मागे धावता कामा नाही. तसं जर झालं तर सुखाचा जीव आपण दुःखात घालतो असं होतं. म्हणून विषयजनित जे जे सुख तेथेची होते परमदुःख. म्हणून विषयापासून जे जे सुख असतं ते परमदुःखाला कारण होतं. सुख आहे आपल्यापाशी. आपल्या जवळचं सुख आनंद आपण विषयाच्या अंगाने घेत असतो हे नीट कळलं पाहिजे. हे जर कळलं तर विषयापासूनही सुख मिळतं आणि विषय नसतानाही सुख मिळतं. पण हे जर लक्षात आलं नाही तर मात्र विषयापासूनच सुख होतं अशी आपली कल्पना होते, आणि तो मिळाला नाही की दुःख होतं. म्हणून पूर्वी गोड अंती शोक नेमस्थ आहे. म्हणून विषयाच्या मागं लागला तर पहिल्यांदा ते गोड वाटतं आणि परिणाम शोकामध्ये होतो. गळगिळीता सुख वाटे, बोलून घेता घसा फाटे. मासा गळाला पकडायला लागतो, त्या गळाला काहीतरी आमिष लावलेलं असतं, ते घेण्यासाठी मासा त्या गळाला पकडतो. त्याला पहिल्यांदा गोड वाटतं, पण गोळ ओढला की घसा फाटे. का ते बापुडे मुर्गा आपटे चारा घेऊन पळता. किंवा हरिण जे आहे ते चारा घेऊन पळत असतं त्याच्या पाठीमाग. त्याला वाटतं त्याच्यात आनंद आहे, पण येतो बाण कुठून तरी. लक्षात घेतलं पाहिजे की जे आपण करतो आहोत त्याच्यामध्ये खरोखरच सुख आहे का लक्षात आलं पाहिजे. तैशी विषय सुखाची गोडी गोड वाटे परी ते कुडी. विषय सुखाची गोडी खरी आहे, चांगली आहे असं वाटतं, पण ती खोटी आहे. म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. रघुनाथाच्या ठिकाणी आवड निर्माण झाली पाहिजे. नुसतं कुणीतरी सांगितलंय म्हणून पूजा अर्चा चाललेली आहे, नामस्मरण चालले आहे, माळा ओढतायत असं उपयोगी नाही. मोठ्या प्रेमाने अत्यंत आवडीनं रघुनाथाचं नाव आलं पाहिजे. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर जे श्रोते समोर बसलेले आहेत, शिष्य आहेत, त्यांचं कुठंतरी अंतःकरण हल्लं आणि तो विचारतं, ऐकोनी बोले भाविक कैसे नि घडे जी सार्थक. हे सगळं ऐकलं, नरजन्माचं सार्थक व्हावं असं वाटत आहे. काय केलं असता हे सार्थक होईल? कैसे नि घडे जी सार्थक सांगा स्वामी. स्वामी मला सांगा की काय केलं असता सार्थक घडेल. यमलोक चुके जेणे. ज्यामध्ये ज्या केलं असताना यमलोकाच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत आणि आनंदरूप होऊन जाऊ असं होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगा. ह्याचा अर्थ कुठंतरी लक्षात येत आहे की आपलं चुकतंय आणि आपल्या बरोबर मार्गाने जावं लागतंय. अशा मुमुक्षू अवस्थेमध्ये लक्षात येतं की आपण बद्ध जे होऊन राहिलेलो संसारामध्ये त्याच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून तो पुढे प्रश्न विचारतोय, देवाशी वास्तव्य कुठे? ज्या देवाला तुम्ही धरायला सांगता आहे त्याचं वास्तव्य कुठं आहे? कुठं असतो तो? त्याचं मुक्कामाचं ठिकाण काय आहे? तो माझं कैसेने भेटे? तो आहे कुठं आणि मला भेटेल कसा? तो मला भेटावा यासाठी मी काय करायला पाहिजे? कोणता मार्ग धरायला पाहिजे? दुःखमूळ संसार तुटे कोणे परी स्वामी. हा संसार दुःखमूळ जो आहे तो जर तुटायला हवा असेल तर काय करायला पाहिजे तेही मला सांगा. धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाय कृपा मूर्ती मज दीनास करावा. आता दीन झालेला आहे, सद्गुरु चरणी शरण आलेला आहे आणि विचारतो आहे, भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकावी अशी माझी इच्छा आहे. असं जर असेल तर त्याचा उपाय काय ते सांगा. त्या सोपी गोष्ट आहे का? भगवत प्राप्ती व्हायची आणि अधोगती चुकायची. काही एक साधना केल्यानंतर अधोगती चुकून ऊर्ध्वगती कदाचित येईल, पण भगवत प्राप्ती हा जो शेवट आहे, हे जे साध्य आहे, त्या साध्यासाठी उदंड साधना करायला लागते, अनेक जन्म करावी लागते. पण निदान त्या दिशेनं जायचं एवढं जरी कळलं तरी देखील त्याला मार्ग मिळाला असं होईल आणि त्या दिशेनं चालायला लागेल. परंतु बुद्धीच त्याला होत नसेल जर त्या जीवाला, तर मात्र त्याचं
आयुष्याचा नाश आहे, काहीच उपयोग नाही, नरजन्म प्राप्त होऊन देखील फुकट गेला असं म्हणावं लागेल। शिष्याची ती अवस्था दयनीय अवस्था आहे, तो दीन झालेला आहे असं बघून वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे। तू हे सगळे विचारतोयस ना भगवत प्राप्तीसाठी काय करावं म्हणून, एक भावानी एक निष्ठ होऊन एकच एक आयुष्यात मिळवायचं असं ठरवून भगवत भजन करा, तेने होईल स्वभावे समाधान। तुला समाधान जर हवं असेल तर भगवत भजन कर, भगवत भजनाने तुला सहज समाधान प्राप्त होईल। शेवटी माणसाला समाधान असतं, अनेक गोष्टी झाल्या तरी केव्हा विचारलं कसं काय आहे काय नाही, समाधान आहे आनंद आहे असं जर वाटायला हवं असेल तर त्याच्यासाठी भगवत भजन करणं हेच आवश्यक आहे असं संत पुन्हा पुन्हा सांगत असतात। त्यांनी सांगितलं भगवत भजन करावं, पुन्हा श्रोत्याला प्रश्न आला, पुन्हा शिष्य विचारतो आहे कैसे करावे भगवत भजन, भगवत भजन करा असं तुम्ही म्हणता मला ते पटलेलं आहे, त्याचं महात्म्य लक्षात आलेलं आहे, पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कुठे ठेवावे हे मन, भजन जे करायचे ते काही नुसतं देहाने कृती करायची नाहीये, मन त्याच्यामध्ये आलं पाहिजे, तर हे मन कुठं ठेवायचं आहे, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे, भगवत भजन कसं करायचं आहे काय करायचंय हे तुम्ही मला नीटपणाने सांगा। ऐसा अमलान वदने बोले, चेहरा पडलेला आहे, डोळ्यात अश्रू आलेले आहे, काकुळ तिला आलेला आहे, आर्त झालेला आहे, आणि तो मलान वदने बोले धरिली सदृढ पाऊले। आपण पावलं धरतो कुणाची तरी धरतो, काहीतरी आपल्याला हवं असतं आणि त्याच्यासाठी कुणाचेही पाय धरायला तयार होतो, इथं नाहीये, इथं भगवत प्राप्ती अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी पावलं धरतो आहे ती समर्थांसारख्या महान भक्ताची, सद्गुरूंची, सद्गुरूंची पावलं धरलेली आहेत आणि कंठ सद्गतीत झालेला आहे, शब्द फुटत नाहीये, आतून भाव उचंबळून आलेला आहे, अंतःकरण उचंबळून आलेला आहे आणि गळाले अश्रुपात, दुःख वाटत आहे, आतापर्यंत जीवन तसंच गेलं त्याचा पश्चाताप होतो आहे, पश्चातापाने डोळ्यात अश्रू येत आहेत, कंठ भरून आलेला आहे, चरण घट्ट धरलेले आहेत आणि त्यांना प्रश्न विचारतोय की मी काय करू आता सांगा, भगवत भक्ती कशी करायची ती मला सांगा, भगवंत कुठे आहे तो सांगा। देखोनी शिष्याची अनन्यता भावे ओळला सद्गुरु दाता, शिष्य आपल्याशी अनन्य झालेला आहे, त्याच्या लक्षात आलं कुठं नाही इथंच आपल्याला काय ते मिळण्यासारखं आहे सद्गुरूंच्या चरणाशी, असं जेव्हा तो अनन्य झालेला आहे असं पाहिल्यानंतर सद्गुरु दाता समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे त्याला। सद्गुरु कसे असतात, समर्थ असतात आणि उदार असतात, तसं इथं समर्थ आहेत आणि दाता आहेत। भावे ओळला, शिष्याचा भाव पाहून त्याच्यावर प्रसन्न होत आहेत। स्वानंद तुळम तुंबळेला आता पुरिले समासी, आणि त्यामुळे स्वानंद आहे जो आपलाच आनंद आहे तो आता भरभरून कसा येईल ते आता पुढच्या समासात सांगितलेले आहे। तर पुढच्या समासात जे सांगितलेले आहे तर पुढचा दशकही आहे आणि समास आहे दशक चौथा, आणि समास जो आहे त्याच्यामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे। जे वैरागी निरूपणाचा हा समास झाल्यानंतर जी भक्ती करायला पाहिजे असे समर्थ सांगतात ती भक्ती कशा प्रकारची भक्ती आहे, ती नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णु श्रवण स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी जी श्रवणापासून आत्मनिवेदनापरची भक्ती आहे ही भक्ती कशी करायची आहे ते सांगण्यासाठी समर्थाने प्रत्येक भक्तीच्या प्रकारावर एक एक एक एक समास घेतलेला आहे। आणि ह्या भक्तीच्या मार्गाने गेला असता आत्मनिवेदनापर्यंत गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते, ह्याचा अर्थ स्वयमेव तो जो शिष्य आहे तो जो साधक आहे तो भगवंताशी मिळून जातो, एकरूप होऊन जातो। भक्तीनं देखील भगवंताशी मिळून जायचं आहे, ध्यानाच्या अंगाने देखील जीव शिवाशी मिळून जायचं आहे, ज्ञानाच्या अंगाने तोच मी आहे असा सोहमबोध करून घ्यायचा आहे। ज्याची जी प्रकृती असेल त्या त्याप्रमाणे त्यांनी जायचं आहे, पण सर्व मार्ग हे बरोबरीने चालायचे। ध्यानाच्या मार्गाने गेलो तरी भक्ती पाहिजे, ही भक्ती नवविधा करायची असली तरी त्याला ज्ञान आवश्यक आहे, योग आवश्यक आहे, अशा तऱ्हेनं ही वाटचाल कशी करायची आहे हे या समासात पुढच्या सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढचे समास जे आहेत
आणि पुढचा दशक जो आहे तो आपण घेणार आहोत. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता बिंबळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्री सिद्धशिव गोरक्षनाथ यांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले मिलिंदनाथ यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: मागच्या भागात तुम्ही आम्हाला शिवान आत्मबलाने श्री सिद्धशिव गोरक्षनाथ म्हणून स्वतःला कसं अवतीर्ण केलं हे सांगितलं.
4: हो हो.
3: पण श्री सिद्धशिव गोरक्षनाथ पृथ्वीवर गोरक्षनाथ म्हणून कसे आले याची पण एक वेगळी कथा आहे ना.
4: हो हो.
3: तर ती आम्हाला सांगा.
4: नक्की. मच्छेंद्रनाथ जे त्यांचे गुरु होते ते एकदा गावातून एका चाललेले होते. एका घराच्या समोर त्यांनी भिक्षा मागितली. त्या घरातून एक स्त्री बाहेर आली, तिने भिक्षा त्यांना जोडीत घातली. तिच्या चेहऱ्यावरती खूप त्यांना दुःख आणि नैराश्य दिसलं. म्हणून त्यांनी विचारलं की माते तू का निराश आहेस, काय झालं मला सांग. तेव्हा ती म्हणाली की खूप वर्ष झाली माझं लग्न होऊन, पण मला काही मूल बाळ नसल्यामुळे मी अतिशय दुःखी आहे आणि त्यामुळे माझा संपूर्ण परिवार पण दुःखी आहे. तर मच्छेंद्रनाथांनी तिला स्वतःकडची एक राख होती ती हातावरती ठेवली आणि सांगितलं की ही राख जी आहे ती तू पाण्यामध्ये घाल आणि पिऊन टाक, तुला नक्की अतिशय देदीप्यमान असा पुत्र होईल आणि तो तुला अतिशय सुख देईल. पण 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन आणि तुझ्या त्या पुत्राला माझ्या बरोबर घेऊन जाईन. स्त्रीने विचार केला, 12 वर्ष तर 12 वर्ष, पण आपल्याला पुत्रसुख तर लाभेल. ती तयार झाली आणि मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. त्यानंतर त्या स्त्रीच्या आजूबाजूच्या ज्या बायका आहेत त्या तिला भेटायला आल्या आणि घडलेला प्रकार त्या स्त्रीनी त्या सगळ्या बायकांना सांगितला. तर बायका म्हणाल्या, अगं कोण होता तो साधू किंवा योगी आपल्याला माहिती नाही, त्यांनी त्या राखेमध्ये काही मिसळलेलं असेल, भानामती केली असेल, काही केलं असेल, तर कशाला तू ते पितेस, तर तू ते उचल आणि टाकून दे.
3: बर.
4: तर या गोष्टींमुळे ती स्त्री घाबरली आणि तिने ती राख उचलली आणि घराच्या बाहेर येऊन तिथे एक उकिरडा, म्हणजे आपण जिथे सगळं शेण साठवतो,
3: शेण्या केलेल्या असतात,
4: शेणा केलेल्या असतात, गोवऱ्या केलेल्या असतात, लाकडं ठेवलेली असतात, अशी जी जागा असते त्याच्यामध्ये ती तिने टाकून दिली. नंतर ती विसरूनही गेली. तर अशी 12 वर्ष मध्ये निघून गेली आणि 12 वर्षांनी मच्छेंद्रनाथांनी सांगितल्याप्रमाणे ते त्या गावामध्ये पुन्हा आले. त्या स्त्रीच्या घराजवळ आले आणि अलख निरंजनचा त्यांनी पुकारा केला. ती स्त्री बाहेर आली घराच्या, त्या योगींना बघून नमस्कार केला. तर मच्छेंद्रनाथ म्हणाले, तुला आठवत असेल मी 12 वर्षापूर्वी सांगितलं होतं तुला पुत्र जो झालेला असेल तो घ्यायला येणार आहे, तसा मी आलो आहे, तर तो पुत्र माझ्या हवाली कर आणि मग मी निघून जातो.

0: तेजस्वी, अतिशय सुंदर, अत्यंत ज्ञानी असं त्यांच्या चेहऱ्यावरून ते तेज ओसंडून वाहत असतं आणि ते येऊन मत्स्यनाथांना नमस्कार करतात. आता तो इतका सुंदर बालक बघून त्या स्त्रीतलं जे ममत्व आहे ते जागृत होतं. ती त्या मुलाला जवळ घेते आणि रडायला लागते की मी कशी चूक केली, शंका घेतली, पण आता तुम्ही हे बालक माझ्यापाशीच ठेवा. मच्छेंद्रनाथ म्हणतात की तू तुझ्या चुकीमुळे 12 वर्ष हा पुत्र तुझ्यापासून लांब ठेवलास, तर आता त्याची वेळ आलेली आहे जगाला प्रकाश दाखवण्याची, आत्मज्ञानाची जाणीव देण्याची. तर हा बालक आता तुझ्यापाशी मी ठेवू शकत नाही. त्याला ते म्हणतात की चलो गोरख निकलते हैं. तर 12 वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला असता तर तो आज 12 वर्षाचा झाला असता, तर तो त्याच वयाचा तिथून बाहेर येतो. तर त्या स्त्रीनी ती राख गाईच्या शेणाच्या मध्ये टाकलेली असते, तिथून ते बालक रूपात बाहेर येतात, म्हणून त्याला गोरक्षनाथ असं नाव दिलं अशी कथा सांगितली जाते. पण मुळात गोरक्ष म्हणजे गो म्हणजे मूळ आणि रक्ष म्हणजे रक्षण करणारी शक्ती, त्यांचा नाथ म्हणून गोरक्षनाथ असं नाथांनी जे मला सांगितलेलं आहे त्यांच्या नावाचं रहस्य ते असं आहे. आणि अशा कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. पण नाथांचा जन्म हा गर्भात न झालेला नाहीये. सगळ्या नाथांचा जन्म हा वेगवेगळ्या पद्धतीने झालाय, पण तो देहातन म्हणजे स्त्री देहातन गर्भातून झालेला नाहीये. गर्भवासी असा आपण जे उल्लेख करतो, गर्भामध्ये येणं म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणं, ही स्थिती या अवतारांमध्ये आपल्याला दिसत नाही.
1: बरोबर.
0: पुढे मग ते मत्स्येंद्रनाथांच्या बरोबर गेले आणि कशी त्यांनी साधना केली आणि काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या तो खूप अतिशय इंटरेस्टिंग भाग आपल्याला वाचायला मिळतो.
1: नक्कीच खूप छान वाटलं ही कथा ऐकून. आणि मला वाटतं ही कथा नाथ परंपरेची महत्वाची कथा आहे, गोरक्षनाथाच्या जन्माची. ही सगळ्याच भारतीयांना माहितीच आहे. आता मी तुम्हाला पुन्हा अशी विनंती करणार आहे की नाथजींनी जे तुम्हाला वन लायनर सुंदर विचार पाठवलेले आहे त्यातलं एक आम्हाला ससंदर्भ स्पष्टीकरण असं तुम्ही द्यावं.
0: नक्की. डोंट ट्राय टू प्रूव्ह युअरसेल्फ, ट्राय टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ.
1: मला ना दादा काय गंमत वाटते माहितीये का, की आपण साधारणपणे कल्पना करतो तर नाथ म्हणजे अगदी पुराणात असं जुनं काहीतरी असेल असं वाटतं, आणि हे तर एकदम सुंदर इंग्लिश मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे याची पण मला गंमत वाटते.
0: वैश्विक जो पसारा आहे विश्वाचा तो अनंत काळापासून आहे.
1: बरोबर.
0: आणि तिथे नवीन जुनं असं काहीच नाही. तिथे नित्य नूतन अशी संकल्पना आहे. काही जुनं नाही आणि काही नवीन नाही. ते अस्तित्वात होतं आहे आणि राहणार आहे. त्याची फक्त जागृती किंवा ते उजागर होण्याची परिस्थिती आहे किंवा तो जो काळ आहे तो आपल्या समोर येतो तेव्हा असं वाटतं की अरे हे सगळं नवीन आपल्याला कळलेलं आहे.
1: बरोबर.
0: तर कुठलीही भाषा असेल, फक्त इंग्लिशच नाही तर कुठली संस्कृत असेल, संस्कृत ही तर सगळ्या भाषांची जननी असं म्हटलं जातं. बाकीच्या सगळ्या लँग्वेजेस आहेत, भाषा आहेत, त्या चिरंतन कालापासून आहेतच.
1: बरोबर.
0: तर काळानुसार त्या आपल्या समोर येतात, नाहीशा होतात, पुन्हा येतात, हे चक्र चालू राहत. आपल्याला वाटतं आपण 21व्या सदीमध्ये आहोत, आपण मॉडर्न आहोत, आपल्यापेक्षा मॉडर्न जमाने याच्या आधी येऊन गेलेले आहेत आणि पुढे अजून येणार आहेत. हे सगळे येतील, राहतील, काही काळ नष्ट होतील आणि पुन्हा नव्याने आपल्या समोर येताना दिसते.
1: मला असं वाटतं की सध्याची आपण म्हणतो सध्याची जी पिढी आहे त्यांना जी भाषा कळते जास्त करून त्या भाषेत त्यांनी सांगितलंय याची मला मजा वाटते. छान वाटतं. म्हणजे
0: नाथांच्या काळातली भाषा जर तुम्ही बघितली, म्हणजे त्यांनी जेव्हा गोरक्षनाथ म्हणून अवतार घेतला तेव्हा जी भाषा त्यांनी लिहिलेली आहे त्याच्यात संस्कृत प्रचुर पण आहे, किंवा MP UP या त्या तिकडची जी बोली भाषा आहे त्याच्यात लिहिलेली पण आहे.
1: अगदी बरोबर. सिद्ध सिद्धांत पद्धती पुस्तक आहे त्याच्यात पण तशीच भाषा आहे.
0: नाथवाणी जी आहे तर त्यांची भाषा त्या त्या काळातल्या लोकांना कळावी म्हणून त्यांनी तशी रचना केलेली आहे. जसं ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये संस्कृत सामान्य लोकांना समजत नव्हतं म्हणून त्यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिले ती भाषा आज आपल्याला कळत नाही. तर त्या त्या काळातल्या लोकांना कळावी म्हणून ते जे अवतारी पुरुष येतात ते त्या वेळच्या मॉडर्न पद्धतीने आपल्याला ते एक्सप्लेन करत असतात.
1: खरंच.
0: आता इथे प्रूव्ह आणि इम्प्रूव्ह अशी जी गंमत केलेली आहे
1: मास्टरी
0: ती इंग्लिश मध्येच होऊ शकते म्हणून ते इंग्लिश मध्ये आलं. आता आपण जर आयुष्याकडे बघितलं, प्रत्येक माणूस त्याच्या जीवनामध्ये तो कसा चांगला आहे, कसा इतरांपेक्षा सुपिरियर आहे, किंवा तो किती कामसू आहे, किंवा तो कसा कॅपेबल आहे,

0: स्किलफुल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी तो समजा 2 रुपये असेल तर तो स्वतःला 8 रुपये किंवा 10 रुपये दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आहे त्याच्या क्षमतेपेक्षा
1: जास्त
0: दाखवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याच्यामध्ये जास्त क्षमता असतेच, कदाचित नाही असतेच, पण तो ती तेवढी एक्सप्लोअर करत नाही, पण तो दाखवतो असं की मी ती एक्सप्लोअर केली आणि ती माझी क्षमता आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याच्या मनाने असं कायम घेतलेलं असतं की नाही माझ्या क्षमतेपेक्षा मला नाव असेल, पैसा असेल, सन्मान असेल, किंमत असेल, ही सगळी कमीच मिळते. 1-2% लोक सोडली तर बाकी सगळी माणसं जी आहेत ती याच दुःखानी ग्रसित असतात की त्यांची किंमत होत नाही, त्यांचं चीज होत नाही, किंवा ते ज्या क्षमतेचे आहेत त्याच्यापेक्षा त्यांना कमीच मिळत आहे. कोणी असं कधी म्हणताना दिसत नाही, अरे माझ्या क्षमतेपेक्षा, माझ्या लायकीपेक्षा मला जास्तच मिळालं. कायम म्हणतो की अरे मला कमीच मिळालं, मला कमीच लेखलं जातं वगैरे वगैरे. तर इथे नाथ अगदी सोप्या पद्धतीने सांगतात, जे आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी आहे, की डोंट ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ, ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आता याच्यामध्ये कसं आहे, माझा खूप अभ्यास झालेला आहे, असं मुलगा असतो तो आई वडिलांच्या समोर किंवा शिक्षकांच्या समोर पुस्तक काढून बसलेला आहे आणि घोकमपट्टी करतोय किंवा लिखाण करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांनी जर खरंच अभ्यास केला तर ऑटोमॅटिक त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली असते, तर त्याला तर दाखवायची गरज पडत नाही की मी खूप अभ्यास करतोय. तुमच्या मार्कांवरून कळतं की तुम्ही इम्प्रूव्ह केलेला आहे की नाही. ओके, नाही तुम्हाला प्रूव्ह वेगळं करायची गरज पडत नाही. एखादा खूप जाड माणूस असेल तो सगळ्यांना सांगतो की मी डाएट करतोय, मी व्यायाम करतोय, मी सकाळी उठतोय, माझं एक रुटीन आहे, पण हे सांगायची गरज नाही. जेव्हा तुम्ही ते रुटीन फॉलो करत असता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये घडणारे बदल असतात.
1: जेव्हा तुम्ही बारीक व्हाल तेव्हाच लोक मानतील.
0: तुम्ही इम्प्रूव्ह करायला लागलात तर ऑटोमॅटिक प्रूव्ह होतं. व्यक्ती प्रूव्ह करायला तेव्हाच जातो जेव्हा तो इम्प्रूव्ह करत नसतो. मग ते आपल्या स्वभावाच्या संदर्भात पण आहे की पहिलं आपण आपल्या स्वभावाकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. इथे आपण दुसऱ्याला सुधारण्यासाठी आलेलो नाही होतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करून स्वतःला अपग्रेड करण्यासाठी आलो आहोत.
1: आणि हे दादा खरंच आहे की मी किती चांगला आहे, मी किती श्रेष्ठ आहे सांगण्यातच माणूस खूप एनर्जी घालवतो, पण जो खराच श्रेष्ठ आहे आणि चांगला आहे, तुम्ही जर का स्वतःमध्ये सुधारणा केली आणि तसे झालात तर त्याला स्वतःबद्दल बोलायची गरज नाही.
0: गरजच नाही.
1: जसं की सूर्याला बोलावं लागत नाही की मी तेजस्वी आहे माझ्याकडे बघा, तर ते सत्यच आहे.
0: खरं
1: असंच त्यांना म्हणायचं ना.
0: अगदी अगदी. आणि मी सांगितलं होतं बघ तसंच झालं. हे जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही स्वतःला मी ग्रेट कसा आहे किंवा माझं सांगणं कसं बरोबर निघालं हे प्रूव्ह करण्यासाठीच हा सगळा अट्टहास असतो. तर आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत राहणे टू द पीक,
1: बरोबर,
0: ऑटोमॅटिक ते प्रूव्ह होणार आहे. तर रिलेशनशिप मध्ये असेल, स्वभावामध्ये असेल, आपल्या कलेत असेल, आपल्या अभ्यासात असेल, आपल्या कामात असेल, सामाजिक देवाणघेवाणीमध्ये असेल, जगण्याच्या प्रत्येक पैलूमध्ये आपण स्वतःला जर इम्प्रूव्ह करत राहिलो तर ऑटोमॅटिक प्रूव्ह होतं की तुम्ही बेस्ट आहात, तुम्हाला सांगायची गरज नाही.
1: मस्त.
0: आपण जर बारकाईने बघितलं तर फेल्युअर आपण कायम दुसऱ्याच्या खांद्यावरती ठेवत असतो आणि सक्सेस कायम आपल्या डोक्यावरती, आपल्या खांद्यावरती.
1: म्हणजे आपण डोक्यावर खापर फोडणे दुसऱ्याच्या, है ना.
0: हो, तेव्हा आपण पहिलं आपल्याकडे बघायला शिकलं पाहिजे की ह्याच्यामध्ये फेल्युअर जे झाले ते माझ्यामुळे कुठल्या गोष्टींच्या चुकांमुळे झालेलं आहे, आणि सक्सेस असेल तर इट्स अ टीम वर्क. कायम कोणीतरी तुम्हाला मदतच करत असतं आणि फेल्युअर मधून आपण शिकत असतो, सक्सेस मधून आपण फारसं काही शिकत नाही असं म्हटलं जातं. कारण सक्सेस आपली डोक्यात जाऊ शकते आणि मग तिथे काही इम्प्रूव्हमेंटला चान्स नसतो, पण फेल्युअर आपल्याला इम्प्रूव्हमेंटला चान्स देते. तर इथे नात काय सांगतात की त्या सक्सेस मध्ये सुद्धा तुम्ही नम्रपणाने हे बघा की इट्स अ टीम वर्क आणि ही कृपा आहे.
1: हो ना, तसं पाहायला गेलं तर किती एक साधं सोपं वाक्य आहे पण खूप काही अर्थ त्याच्यामध्ये आहे. कोणालाही या काळामध्ये सहज हे वाक्य ऐकून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे अगदी नेमकेपणाने समजू शकतं. आणि मला वाटतं हा नेमकेपणा आहे नाथांच्या कथनाची अत्यंत सुंदर शैली आहे.
0: अगदी खरं.
1: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया आणि अशा एकेका वाक्याने आपण इम्प्रूव्ह होत राहूया. धन्यवाद.
0: वा
1: श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in.
2: यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
3: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
4: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
3: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
4: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
3: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
5: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
6: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
5: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराण हा वेदांचा आत्मा आहे. आत्मा पुराणम वेदानाम, पुराण हा वेदांचा आत्मा आहे. तो वेदांताची प्रस्थानत्रयी उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, एकापेक्षा एक अवघड आहेत. उपनिषद हे श्रुतीप्रस्थान आहे, ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे, आणि भगवद्गीता हे स्मृतीप्रस्थान आहे. पण नावातच तिचं सोपेपण आहे, भगवंतांनी गायलेलं तत्वज्ञान. तसं पुराणांनी तत्वज्ञान गायलंय, जे वेदांनी पाहिलंय, जे षडांगांनी सोपं केलंय, आणि जे स्मृतींनी दर्शन घेऊन लोकांना समाधान करून दिलेलं आहे, ते पुराणांनी म्हणाले सोप्या शब्दामध्ये गायलेलं आहे. पुराणांची जी व्याख्या सांगितली आहे, ती व्याख्या अशी आहे, पुराणवम भवती. पुराणवम भवती म्हणाले जे प्राचीन असूनही नित्य नूतन असतं. सनातनत्व आहे का पुराणांना? हो म्हणाले, पुराणांना सनातनत्व आहे. पण पुराणं ही नित्य नूतन आहे. या काळात सुद्धा पुराणांचा विचार केला तर पुराणांच्या ठिकाणी कालबाह्य काही नाही असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि ते म्हणतात की यस्मात पुरा ह्यनतिदम पुराणम तेन तत् स्मृतम. म्हणाले जे प्राचीन परंपरेची कामना करते त्याला पुराण असं म्हटलं आहे. नित्य नूतन आहे ते. त्याच्या ठिकाणी जसं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे ना की हे तत्वज्ञान कसं आहे, तेव्हा शंकर म्हणतात हे देवी तुझ्या सौंदर्यासारखं हे तत्वज्ञान नित्य नूतन आहे. तसं पुराण म्हणतं की फार सनातन विषय आम्ही मांडतो पण तुम्ही केव्हाही तो वाचायला घ्या, तो नित्य नूतन आहे. आता पुढचा विषय की इतिहास आणि पुराण ह्याच्यामध्ये महत्त्व कुणाला द्यायचं, इतिहासाला का पुराणाला? कुणाला इतिहास म्हणायचं, कुणाला पुराण म्हणायचं? त्यांनी सांगितलं की पुराण कालामध्ये इतिहासाला सुद्धा पुराणच म्हणत होते, त्याच्यामध्ये भेद नव्हता. आणि पुराणालाही इतिहासच समजत होते. पण तरीही एकावेळी इतिहास शब्द आला तर पुढच्या वेळी पुराण शब्द येत असे. म्हणजे महाभारतामध्ये महाभारत हा इतिहास आहे म्हणताना महाभारतानी आपण पुराण आहोत असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे इतिहास सुद्धा पुराणच आहे. आणि त्यामुळे प्राचीन काळामध्ये इतिहास आणि पुराण यांच्यामधला भेद दाखवणारी सीमारेषा अस्पष्ट होती. आणि इतिहास म्हणून आपण पहा, ज्या कथा रामायणात आलेल्या आहेत, ज्या कथा महाभारतात आलेल्या आहेत, त्या पुराणात आलेल्या आहेत. संदर्भ वेगळे आहेत, वेगळा वेगळा विषय समजून देण्याकरता आले आहेत, पण कथा एकमेकांच्यामध्ये येत गेलेल्या आहेत. आणि मग म्हणाले कालांतराने काय झालं, की कालांतराने पुराण आणि इतिहास ह्याच्यामध्ये भेद आणि हे वेगळेपण त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलं. शंकराचार्यांनी छांदोग्य उपनिषदाच्या भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लक्षात घ्या म्हणाले की पुरुरवा आणि उर्वशीची कथा, म्हणजे यांचंच उदाहरण आहे आपल्या श्रीमद आद्य शंकराचार्यांचं, की पुरुरवा उर्वशीची जी कथा आहे तो इतिहास आहे. आणि जो सृष्टिक्रम सांगितलेला आहे तो सृष्टिक्रम हा पुराण म्हणायला हरकत नाही, सनातन आहे. पुराण शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्याकरता शंकराचार्य म्हणतात की सृष्टीचा क्रम आहे ती पुरुरव्याची आणि उर्वशीची कथा हा इतिहासाचा कथा भाग ठरतो, पण सृष्टिक्रम हा सनातन आहे आणि म्हणून तो पुराणाचा भाग ठरतो. म्हणजे पुराणाचं महत्त्व शंकराचार्यांनी त्यांच्याही काळामध्ये पुन्हा पटवून दिलेलं आहे. त्याच्या प्राचीनत्वाचा जो उल्लेख केला आहे पुराणांच्या, कालदृष्ट्या आधुनिक विद्वानांनी काढलेला कालक्रम आपण काही दुर्दैवाने स्वीकारू शकत नाही, परंतु त्याच्यामागे असणारा जो तर्कविचार आहे तेवढा आपल्यापुढे मांडायला आधुनिकांचा नाही, ज्याचे मुळात ऋग्वेदात अथर्ववेदात उल्लेख आहे त्याचा विचार करायला हरकत नाही. त्यांनी ऋग्वेदामध्ये एका ठिकाणी पुराण शब्द आलेला आहे आणि तिथे तो विशेषण रूपाने पुराण आहे. म्हणजे तो परमात्मा पुरुष जो आहे तो कसा आहे, पुराण पुरुष आहे, सनातन पुरुष आहे, या अर्थाने पुराण शब्द आलेला आहे. आणि तिथला जो प्राचीन हा जो शब्द आहे तो पूर्वकाली झालेला अशा पण अर्थाने आलेला आहे, की तो पुराण म्हणजे सनातन म्हणून किंवा जे पूर्वकाली होऊन गेलेलं आहे या अर्थाने. पण म्हणाले अथर्ववेदामध्ये जो पुराण शब्द आलेला आहे त्या ठिकाणी मात्र स्वच्छ, ज्याला आम्ही आज पुराण म्हणतो त्याच अर्थाचा पुराण शब्द आहे. रुचस्सामानी छंदांसी पुराणम ययुषासह उच्छिष्टा जझिरे सर्वे दिवी देवा दिवी श्रिता. त्यांनी असं म्हटलं की रुच ऋग्वेद
किंवा प्रकार म्हणा ऋचा म्हणून, सामानी साम ज्याचं गायन केलं जातं तो सामवेद साम, नंतर छंद पुराण यजुर्वेदासहित म्हणजे यज्ञाच्या संहितेसहित त्यांनी सांगितलं काय उच्छिष्ट, कुणाला उच्छिष्ट म्हटलं आहे, परमात्म्याला म्हटलेलं आहे, ज्याच्यापासून निर्माण होतो तो परमात्मा म्हणजे परमेश्वर त्याला असं म्हटलं जातं की हे सगळं जगत त्याचं उच्छिष्ट आहे, म्हणजे त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. आणि म्हणून उच्छिष्टा जज्जिरे म्हणाले की त्याच्यापासून उत्पन्न झालेलं कोण कोण आहेत, तो स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकात निवास करणारे देवसुद्धा आहेत. म्हणजे कुणाबरोबर कोण निर्माण झालं, काय सिद्ध करतोय आपण आत्ता, पुराणांचं सनातनत्व, पुराणांचं पुराणपण. अलीकडच्या लोकांनी काय केलं, या 20 सालानंतर अलीकडे पुराणं झाली आहेत, कशातलं काय उचललं आहे आणि पुराण म्हटलं आहे, म्हणून त्याच्याकरता उल्लेख आहे हा. की जेव्हा देवदेवता निर्माण झाल्या, जेव्हा छंद निर्माण झाला, जेव्हा साम निर्माण झाला, जेव्हा रुक निर्माण झाला, ऋचा निर्माण झाल्या, तेव्हाच पुराण निर्माण झालं. ते त्याच्याच इतकं सनातन आहे, त्याच्याच इतकं अनादि आहे. आणि म्हणून गोपथ आणि शतपथ ब्राह्मणामध्ये सुद्धा पुराणांचा अनेक वार उल्लेख आला आहे, त्याचाही उल्लेख केला आहे त्यांनी. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की कल्प रहस्य ब्राह्मण उपनिषद इतिहास अन्वाख्यान पुराण या सगळ्यांना बरोबर घेऊनच वेद निर्माण झाला. म्हणजे वेदाची निर्मिती ह्या सगळ्यांच्याच बरोबर झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ह्याचं इतिहासाबरोबर ह्या पुराणांचं पठण करण्याचं फल त्यांनी ब्रह्मयज्ञ प्रसंगी काय आहे त्याचं वर्णन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्याचा लाभ देवांना मधुपूर्त आहुती प्राप्त होऊन होतो असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि तिथेच दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की अश्वमेध यज्ञ जेव्हा संपन्न होतो किंवा त्याची सुरुवात होते असं म्हणा, कारण वर्षभराचा यज्ञ आहे अश्वमेध, काही लगेच होणारा यज्ञ नाही आहे. आणि त्या यज्ञकाळामध्ये हा पुराण वेद म्हटला आहे हा शब्द. आता पुराणाला नुसता पुराण शब्द वापरला नाही, पुराण हा वेद आहे. जसा आपलं महाभारत हा इतिहास आहे आणि तो पंचम वेद आहे असं म्हटलं आहे, तसं पुराण हा वेद आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हा पंचम वेद आहे तो ऐकवावा. छांदोग्य उपनिषदामध्ये सनत, आता हे नारद पुराणसुद्धा सनत कुंभार आणि नारद यांचाच संवाद आहे, पण छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये नारद आणि सनतकुमारांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये नारदांनी सनतकुमारांना विनंती केलेली आहे की मी अनेक विद्यांचं अध्ययन केलेलं आहे, अनेक शास्त्रांचं अध्ययन केलं आहे, अनेक शास्त्रांमध्ये मला गती आहे, पण मला आपल्याकडून ब्रह्मविद्या शिकायची आहे. आणि ब्रह्मविद्या शिकण्याकरता म्हणून ते सनतकुमारांकडे आलेत. तर तिथेही त्यांनी सनतकुमारांना सांगताना म्हटलं आहे की मी पुराणांचा अभ्यास केला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं की छांदोग्याचा उल्लेख मुद्दाम का करायचा, कारण अशी धारणा आहे आपल्याकडे की कालाच्या दृष्टीने तुम्ही कितीही मागे जायचं आहे किंवा नाही म्हणा, पण छांदोग्य उपनिषद सर्वात पुरातन आहे हे सगळ्या कालाची मारामारी करणाऱ्यांना मान्य करावं लागतं. त्यामुळे छांदोग्यामध्ये जे पुराणाचा उल्लेख आहे तो पुराण तितकेच सनातन आहेत, पुराण तितकेच पुराण आहेत. आणि अश्वलायन गृह्यसूत्रात सुद्धा त्या पुराण पठणाचा उल्लेख केला आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हणलं आहे की यद ब्राह्मणांनी कल्पान गाथा नारशंसी इतिहास पुराणांनी म्हणाले अमृतस्य कुल्या. त्यांनी असं म्हटलं आहे की जिथे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, जिथे कल्पसूत्र, नाराशंसी म्हणजे गाथा, पुढे आपण घेणारच आहोत तो विषय, नाराशंसी गाथा म्हणजे श्रेष्ठ नरवरांच्या गाथा, श्रेष्ठ पराक्रमी पुरुषांच्या, श्रेष्ठ सज्जनांच्या, श्रेष्ठ विद्वानांच्या गाथा म्हणजे कथा किंवा त्यांचं जीवनचरित्र जे गायलं जातं ते जे आहे त्याला नाराशंसी गाथा असं म्हणतात. आणि इतिहास आणि पुराण यांचा स्वाध्याय करणारा जो गृहस्थ आहे तो अमृताची सरिता आपल्या पूर्वजांना म्हणजे पितरांना प्राप्त करून देतो, हे त्याचं फल सांगितलं आहे. की पुराण वाचावंच वाचावं. आता आपण बघितलं की वेदाचा अभ्यास करून भागत नाही, पुराणांचा अभ्यास करावाच करावा असा आग्रह आहे. आणि त्यामुळे अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील. महाभारतामध्ये पुराणाचा सामान्य रूपाने उल्लेख आला आहे, पुराणांच्या कथा महाभारतामध्ये घेतल्या आहेत. महाभारतामधल्या अनेक कथांच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करता येईल की त्या पुराणामधून आलेल्या आहेत.
आणि पुन्हा त्या ठिकाणी एक स्मरणात ठेवता येईल की त्यावेळी इतिहास आणि पुराण ह्याच्यामध्ये भेद नव्हता. पुराणातली कथा ही ऐतिहासिकच होती आणि इतिहासामध्ये आलेलं वर्णन हे पुराणांच्या आधाराने आलेलं असलं तरीसुद्धा इतिहास सोडून नव्हतं. आता त्या पुरुषांचा काल कोणता असेल, तो कथाभाग घडला त्यावेळेची स्थिती काय असेल किंवा काळाच्या ओघात किती लुप्त झालं आहे हे आम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे आज आम्हाला तो काल जरी उपलब्ध नसला तरीसुद्धा तो आमचा इतिहास आहे, कारण दुर्दैवानी आमचा विद्वान हा या सर्व गोष्टींना असेल असू शकेल. महाभारत ही कथा आहे का काय आहे, म्हणजे आमचं भगवद्गीता ही कथा आहे, भगवंतानी गायलीच नाही. महाभारत जर कथा असेल तर ते काय कोणीतरी बसून किंवा व्यासांना आपलं करमत नव्हतं म्हणून लिहिलेलं आणि भगवंताच्या नावाने त्या ठिकाणी जरा त्याला खप उभारा होईल म्हणून लिहिलेलं आहे. कारण हल्ली जसं आहे ना की संतांची चरित्र हल्ली बरी खपतात, ते जरा चलनी नाणं आहे, म्हणून कुठला नवीन विषय नाही मिळाला की एखाद्या संताचं चरित्र घ्यावं आणि आपल्याला पाहिजे तसं विकृत करावं. तसं अलीकडे आमचा रामायण आणि महाभारत हा मान्य असलेला सिद्ध असलेला त्याच्या खुणा ठिकठिकाणी पसरलेल्या आहेत. आमच्या साऱ्या भारतभरामध्ये एक एक स्थळ आम्हाला ते घडून गेलं आहे याची साक्ष देतं. तरीसुद्धा हा इतिहास आहे का याच्यापुढे आमच्या विद्वानांच्या समोर क्वेश्चन मार्क आहे, त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. या दुर्दैवाला आपण काय करावं. पण इथे त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की पुराणांचा गौरव करताना सुद्धा महाभारताने म्हटलेलं आहे की हे पुराण हे जे शास्त्र आहे किंवा पुराण हे जे ग्रंथ आहेत ते सिद्ध ग्रंथ आहेत. आणि पुराणांचा गौरव करताना ते म्हणतात की मनुस्मृती, सांगवेद, चिकित्सा शास्त्र म्हणाले हे सगळे ईश्वराच्या आज्ञेने निर्माण झालेले ग्रंथ आहेत, त्यामुळे पुराणांनाही ते स्थान आहे हे त्यांनी सांगितलं. रामायणामध्येही त्यांनी सांगितलं, अनेक पुराणांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि मनुस्मृतीमध्ये पुराणांचा गौरव आला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये मनुस्मृतीने असं म्हटलं आहे की पितृश्राद्धाच्या वेळी निमंत्रित ब्राह्मणांना यजमानांनी स्वाध्याय वेद ऐकवावा आणि तसंच धर्मशास्त्र, आख्यान, इतिहास, पुराणं आणि खिलसूत्र ऐकवावीत, त्या यजमानांनी ऐकवावीत. म्हणजे यजमान जर समर्थ असेल तर त्यांनी स्वतः ऐकवावीत आणि नसेल तर त्या क्षेत्रातल्या समर्थ लोकांना बोलावून ती ऐकवावीत असं म्हटलंय. आता पुराणांचं मूळ कशामध्ये आहे हा प्रश्न आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की पुराणांचा उगम कशामधून झालाय, कारण हे मूळ पुराण जे आहे किंवा पुराणातल्या ज्या कथा आहेत, गाथा आहेत किंवा जे राजवंशांची वर्णनं आहेत, ज्याप्रमाणे वेदोराशी विखुरलेल्या होत्या, जसे वेद व्यासांनी सुसूत्र केले आणि चार भागांमध्ये त्यांची विभागणी केली, विषयवार केली आणि त्यांनी त्याच्याकरता काही निकष लावले आणि त्या निकषांनुसार वेदांचं जसं वर्गीकरण केलं तसं म्हणाले पुराणांचं सुद्धा वर्गीकरण केलं. आणि ते करताना काय निकष होते किंवा काय काय गोष्टी विचारात घेतल्या, त्या काळात उपलब्ध असलेल्या कथा, त्या काळात उपलब्ध असलेल्या गाथा, त्या काळात उपलब्ध असलेली राजवंशांची वर्णनं, ती सगळी एकत्र केली. आणि हे सगळं कोण करत असे, त्या काळामध्ये राजवंशांची वर्णनं आणि निरनिराळ्या प्रकारची माहिती ही सूत, मागध आणि बंदी, आपण ते म्हणतो ना आपण जेव्हा रामायण वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला मागध, सूत, बंदी यांचं वर्णन येतं की त्या बंदीजनांनी, त्या भाटांनी, त्या चारणांनी त्या ठिकाणी गायन केलं, स्तुती केली, विषय मांडला. तर त्यांनी असं म्हटलंय की यांच्याकडे ते कार्य होतं आणि या लोकांनी पुराणांचा संग्रह त्यांच्याजवळ असे आणि या लोकांनी तत्कालिक राजाची सेवा करून हा विषय जपला होता, साठवला होता. आणि निरनिराळ्या राजांच्या पराक्रमाची गाथा त्यांच्याकडे एकत्र होती, म्हणजे किती काळापासूनचा संग्रह होता आपण कल्पना करा. आणि त्यांनी म्हटलं की हा जो देवदेवतांच्या विषयी ऋषी राजे यांच्या वंशावळी ठेवणं, नंतर महात्म्यांचं काव्यद्वारा, जसं आज आपण महाकाव्य रचतो, सावरकरांवर महाकाव्य लिहिलं, प्रभू रामचंद्रांच्यावरती महाकाव्य झालं, अशी अनेक अभिजात महाकाव्य कालिदासापासून सगळ्यांनी रचली आहेत, तशी महाकाव्य ते रचत असत. आणि तो त्यांच्या राजपुरुषांच्या गुणांचा सनातन ठेवा ते जतन करून ठेवत असत. म्हणजे आपण वेदकाळापासून जर कल्पना केली तर एका बाजूला यज्ञसंस्था आहे, एका बाजूला वैदिक आहे, ब्राह्मण आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहेत,
स्मृतिग्रंथांचा विचार करणारा आणि काळाप्रमाणे स्मृती निर्माण करणारा ऋषीवर्ग आहे आणि त्याच वेळी समाजाला प्रबोधन करणारा पुराणिक पण आहे. तो पुराण सांगणारा पण वर्ग आहे आणि ते आपल्या वैदिक ऋषी जशी आपल्या सूक्तातून देवतांची उपासना करत असत तसं समाजातल्या श्रेष्ठ पुरुषांच्या बद्दल त्यांचा महिमा गाण्याचं काम या माध्यमामधून हे मागध हे बंदी किंवा हे सूत करत असत. आणि त्यामुळे ह्या नरांच्या गाथा समाजातल्या लोकांच्या गाथा सांगतात म्हणून याला नारशंसी गाथा असं वर्णन त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. वेदकाळामध्ये यज्ञसंस्था प्रभावी होत्या. वर्षभर अश्वमेध यज्ञ चालत असत. 12-12 वर्षांचं यज्ञाचं सत्र असे. अशा यज्ञ मंडपामध्ये या सूतांना बोलावलं जाई आणि त्यांनी तिथे जायचं आणि या आख्यानं सांगायची. त्या आख्यानांना परिप्लव आख्यानं अशी संज्ञा होती की रंगवून आख्यान सांगायचं, माणसाचं मनोरंजन झालं पाहिजे. जसा आज आमचा कीर्तनकार आहे, त्याला कोणतंही एखादं आख्यान फार रंजक करून सांगणं ही त्याच्याकडे हातोटी असावी लागते, तसे ते मोठे ऋग्वेद काळापासून हे परिप्लव आख्यानं सांगण्याचा प्रघात होता असा इथे उल्लेख आहे. म्हणून पुराणांच्या रचनेचा आरंभही ऋग्वेद काळचा म्हणजे अनादी आहेत. इथे त्यांनी आधीच आपण सिद्ध केलं आहे की वेदांच्या बरोबरच पुराणं निर्माण झाली. त्याच्यानंतर त्यांनी 12-12 वर्षांच्या सत्रामध्येही या अशा प्रकारे पुराणं गायली जात असत आणि समाजामध्ये पौराणिक संस्कृती किंवा पुराणांनी सांगितलेला विषय किंवा तत्त्वज्ञान समाजात रुजलेलंच होतं. म्हणजे समाजामध्ये काही फक्त आज ज्या प्रकारची टीका ह्या वैदिक धर्मावर केली जाते की सगळं जे ज्ञान आहे ते ह्या ब्राह्मणांनी आपल्या ठिकाणी एकत्र करून ठेवलं, ज्याला वेदाचा अधिकार आहे असा फार सीमित वर्ग ठेवला आणि तो फक्त ज्ञानी राहिला हा अज्ञानी राहिला असं मुळीच नाही आहे. हा सगळ्या समाजाला वेदामध्ये जे आहे त्याचं ज्ञान खुलेपणाने प्राप्त होतं. किंबहुना आजही बघितलात तर वेद समाजामध्ये जितका अभिसरित झाला आहे त्याच्यापेक्षा पुराण अधिक अभिसरण झालेलं आहे. आणि तेव्हाही असंच होतं, समाजातला सर्व वर्ग हा पुराणाच्या ठिकाणी आकृष्ट होता, पुराणांनी ज्ञान करून घेत होता. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की ह्या यज्ञसंस्थेमध्ये तर ही दोन्ही माणसं एकत्र असत. जसं आज आपल्या कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही बघा, कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत असले तर सकाळी प्रवचनं असतात, काही वेदमंत्रांचं पठण असतं, सकाळी यज्ञ होतो आणि जिथे यज्ञ चालू असतो तिथे दुपारी पुराण असतं, तिथे दुपारी कथा कीर्तन असतं. यज्ञसंस्थेमध्ये वेद आणि पुराण हे दोघे एकत्र उपलब्ध आणि उपस्थित असत. दोघांचं महात्म्य एक सारखं होतं. पुराणं सर्व शास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम म्हणाले, सर्व शास्त्रांना धरून असलेलं हे जे पुराण आहे ते पहिल्या प्रथम ब्रह्मदेवाने निर्माण केलं. म्हणजे पुराणाचा निर्माता कोण किंवा द्रष्टा कोण तर ब्रह्मदेव आहे. त्यांनी पहिल्यांदा निर्माण केलं. त्याच्या पुढे काय झालं, व्यासांनी जशी वेदांची व्यवस्था लावली तसं भगवान व्यासांनी ही जी ब्रह्माची म्हणजे ब्रह्मदेवाची ही जी संग्रहित पुराण गाथा आहे, वेगवेगळ्या प्रकाराने संग्रह होता त्याचा, ती घेतली. त्याच्यामध्ये ह्या राजवंशाच्या कथा आहेत, गाथा आहेत, आख्यानं आहेत. समाजामध्ये उपलब्ध असलेला जो जो ज्ञानाचा भाग आहे, शास्त्र आहेत, कला आहेत, पुराणं आहेत, ज्याला आता आपण पुराण म्हणतो, पण त्या प्रकारे ज्या सनातन पुराण म्हणजे सनातन आलेल्या कथा आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून या सगळ्यांचा आश्रय करून ही सगळी उपकरणं ही सगळी साधनं एकत्र केली आणि व्यासांनी आपल्या ठिकाणी 18 पुराणांची निर्मिती केली. हा सगळा जो भाग होता, सगळा कथावस्तूंचा भाग, आणि त्याला एकत्र करून त्यांनी पुराण निर्माण केली. आता ह्या पुराणांच्या ठिकाणी काय असतं किंवा व्यासांनी या पुराणांच्या मध्ये काय काय संग्रहित केलं त्या ठिकाणी त्यांनी आपले काही भाग इथे प्रकट केलेत. त्यांनी असं म्हटलंय की ह्या पुराणांच्या मध्ये आख्यान म्हणजे आख्यान कशाला म्हणायचं, जे जो वक्ता ते आख्यान करतो आहे सांगतो आहे त्या वक्त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, ते पाहिलं आहे आणि त्यांनी ते रचलंय आणि त्यांनी ते लोकांना सांगितलंय की हे बघा हे मी पाहिलंय म्हणून हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे
अगदी पहिलं प्रमाण आहे ज्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो ते. नंतर उपाख्यान. आता मी ह्या गावात राहते आणि बंगालमध्ये काही घडलं आहे, बंगालमधली व्यक्ती माझ्याकडे आली आहे, ती इथे आल्यानंतर जेव्हा आपल्याला सांगते आहे की मी बंगालमध्ये अमुक एक गोष्ट पाहिली, त्या ठिकाणी मी त्याचा अनुभव घेतला, असे असे ग्रस्त, अशी अशी परिस्थिती, असं असं घडलं, हे जेव्हा त्यांनी येऊन सांगितलं, त्याचं कथन केलं, तेव्हा त्याचं श्रवण करून त्याच्यावरून आख्यानं सांगणं, त्याला उपाख्यानं असं म्हणतात. त्यांनी सांगितलं अशी उपाख्यानं त्याच्यामध्ये एकत्र केली आणि नंतर गाथा, वेद, ब्राह्मण, उपनिषद याच्यामध्ये ज्या प्राचीन कथा आहेत, वेदामध्ये कथा आहेत, उपनिषदांमध्ये कथा आहेत, कितीतरी कथा आहेत उपनिषदांमध्ये सुद्धा, आणि अशा ज्या ब्राह्मणांमध्ये कथा आहेत, त्या ज्या कथा आहेत ज्याच्यामध्ये राशा म्हणजे राजांच्या असामान्य शौर्याची, त्यांच्या दानशूरतेची, त्यांच्या ठिकाणी असलेल्या धर्माच्या आचरणाबद्दलच्या आग्रहाची अशी जी जी काही वचनं आहेत ती एकत्रीकरण करून त्याच्या त्या राजस्तुतीविषयक ज्या कथा आहेत त्या गाथा ह्या रूपामध्ये समाविष्ट करून त्यांनी तेही पुराणांमध्ये अंतर्भूत केलं. त्याचं कारण आहे की त्यावेळी त्या लोकांना असं वाटलं की हा इतिहास पुढे गेला पाहिजे, तो टिकला पाहिजे, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांना तो कळला पाहिजे. दुसरा कल्पशुद्धी असं म्हटलं आहे, त्याविषयी लोकांच्यामध्ये काही थोडासा संभ्रम आहे की कशाला कल्पशुद्धी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्या विषयावरती फारसं चर्चा करून काही लिहिलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलं आहे की श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र, सदाचार आणि संस्कार या संदर्भामध्ये जे जे काही लिखाण आहे त्या लिखाणाचं सार काढून त्यांनी कल्पसूत्र म्हणून पुराणांच्यामध्ये अंतर्भाव केला. म्हणजे पुराणांमध्ये काय काय अंतर्भूत झालं, आख्यान, उपाख्यान, गाथा आणि कल्प या चारांनी मिळून पुराण संपन्न झालं. आता ह्या सगळ्याचं व्यासांनी आपल्याकडून पुराणसंहिता तयार करून त्याचं सुसूत्रीकरण केलं आणि रोमहर्षण नावाचा जो सूत आहे तो व्यासांचा प्रमुख शिष्य होता. नारद पुराण पण ह्यांनीच सांगितलं आहे बरं का, नारद पुराणही रोमहर्षणाचंच आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतः व्यासांनी त्याला आपल्या पुराणाच्या ज्या संहिता आहेत त्या त्याला शिकवल्या. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींनी रामदास बुवांना क्षमा केली, त्यांचा उद्धार केला, गावातल्या लोकांना सुंदर दर्शन दिलं। सगळा गाव स्वामींभोवती जमा झाला होता। प्रत्येकाला वाटत होतं की स्वामींची नजर आपल्यावर पडावी, आपला उद्धार व्हावा। रामदासी बुवा हात जोडून उभे होते। आपण केवढी मोठी चूक केली हे त्यांना सतत आठवत होतं, त्यामुळे त्यांचे हुंदके थांबत नव्हते। आपली लाज गेली ह्याची जाणीव सतत त्यांच्या मनाला टोचत होती।

0: चला उभी राहिलीस? स्वामींनी केवळ नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि वृद्धेच्या हातातली काठी गायब झाली. लटलटणारी मान स्थिर झाली. पायात अचानक ताकद आली. ती ताठ उभी राहिली आणि दृढ पावलं टाकत स्वामींपाशी आली. तिने हात जोडून नमस्कार केला. सर्वांना आश्चर्य वाटलं. वृद्ध स्त्री एकदम सुदृढ झाली होती. स्वामींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला. तिच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या. ती अचानक बोलू लागली. स्वामी, हिमालयात तुम्ही एका आसनावर बसला होता तेव्हा मी तुमच्यापाशी धावत आले. त्या जन्मी मी हरिणी होते. तुम्ही मला शिकाऱ्यापासून वाचवलं होतं. तेव्हा मला काही बोलता येत नव्हतं, परंतु आज हा मानवी जन्म तुमच्या कृपेमुळे लाभला. आज मी माझी कृतज्ञता व्यक्त करते. स्वामी, साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या. आता फक्त तुमच्या बोलवण्याची वाट पाहते. तुम्ही हाक मारली की लगेच धावत येणार. त्या क्षणी स्वामींनी पुन्हा हाक मारली. माते, तो बघ, तुझ्यासाठी वर आकाशात दरवाजा उघडला गेला आहे. ह्या दरवाजातून एकदा का आत गेलं की जीवसृष्टीत पुन्हा यायला नको. वृद्धेने आकाशाकडे पाहिलं. एक भव्य सुवर्ण दरवाजा उघडला गेला होता. त्या सुवर्ण दरवाजातल्या घंटा वाजत होत्या. वृद्धेने कृतज्ञतेने स्वामींना हात जोडले. आकाशाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून दोन ज्योती बाहेर पडल्या आणि आकाशाकडे वायू वेगाने झेपावल्या. स्वामींच्या चरणावर त्या क्षणी वृद्धेचा अचेतन देह पडला.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ज्याच्या मुखात अखंड नामस्मरण घुमत राहतं तो जीव सर्वात भाग्यवान, कारण परमेश्वर त्याच्या अवतीभोवतीच रेंगाळत असतो. त्या नामधारकाच्या सर्व गरजा परमेश्वरच पुऱ्या करीत राहतो. त्याचा योगक्षेम तोच चालवतो. नामाचा महिमा अगाध आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम, आता ठेवा प्रेम नामी, कृपा करील चक्रपाणी.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया RN पराडकर यांच्या स्वरातलं एक दत्तपद.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे